311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स, 102.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 जेष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026. आता सकाळचे 5:57 होत आहेत. आमची पहिली सभा आम्ही मंगलवाद्यानं सुरू करीत

0: अंगात संचारत आणि ते चैतन्य मला दे, फाटकी घोंगडी या ज्ञानदेवांच्या रूपकातून ज्ञानदेवांनी फार महत्वाचा विचार सांगितलेला आहे आणि तो म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचं आहे आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण आपल्या पद्धतीने सर्वार्थानी करायचं असतं. देहाची सुंदरता नामात असते आणि नामाची सुंदरता जगण्याच्या अधिष्ठानात असते. जो जगण्याच्या सुंदरतेचं भान राखून जगतो त्याला आत्मभान म्हणतात आणि हे आत्मभान ज्याचं रसरशीत असतं त्यालाच परमार्थातला अधिकारी म्हणतात. परमार्थातली संपन्नता जगण्याच्या रसरशीतपणात असते आणि हा रसरशीतपणा आणण्यासाठी ज्ञानदेवांनी आणखी एक फार सुंदर सूचना मौलिक दिलेली आहे आणि ती मौलिक सूचना म्हणजे एका प्रसंगातूनच आहे. काय झालं श्रोते हो, एकदा ज्ञानदेवांची आणि चांगदेवांची पुन्हा भेट झाली, म्हणजे कोरं पत्र पाठवल्यानंतर दुसरी भेट. या दुसऱ्या भेटीतून त्यांचा संवाद सुरू झाला आणि चांगदेवांच्या लक्षात आलं की आपण तपाने खूप भरलेली पानं आहेत पण तपाच्या भरलेल्या पानांना जर नामाच्या ओळी नसतील तर ती पानं कोरीच असतात. या पानांमध्ये आपल्याला नामाच्या ओळी आणि गुरुकृपेचा समास टाकायचा आहे तर ही तपाची पानं परिपूर्ण होतील. म्हणून त्यांनी काय केलं, ज्ञानदेव आणि चांगदेव यांच्या आध्यात्मिक अनुभवाचा पडताळा एकमेक घेत असताना ज्ञानदेवांनी चांगदेवांना विचारलं, चांगदेवा बघा मला ध्यानावस्थेमध्ये काही असे विविध प्रकारचे भाव दिसतात, काही सूचकता दिसते, काही वेळा अनेक रंग माझ्या डोळ्यांच्या आवर्तात येतात आणि ते मिश्रित होऊन जातात, त्याच्यामधून एक अंतर्नाद येतो आणि या अंतर्नादातून तेजाचा बिंदू माझ्या दोन्ही भुवयांच्या मध्ये नाचू लागतो आणि नाचल्यानंतर काही वेळाने तो शांत होतो. तेव्हा ज्ञानदेवांनी चांगदेवांना प्रश्न विचारला, हा बिंदू ज्या दोन भुवयांमध्ये असतो आणि शांत होतो ते प्रियाहून प्रियतर असणार असं कोणतं तत्व आहे की ज्या तत्वामधून हा बिंदू शांत होतो? चांगदेव पटकन म्हणाले, मला वाटतं ते तत्व आपणच आहात. आपल्या अंतःकरणामधलं ध्यान हे कल्पना मात्र आहे, सृष्टीची सर्व गोडी आपल्यातच साठलेली आहे. ज्ञानदेव म्हणाले, मला तू हे बोलला हे फार आवडलं. श्रोते हो, या एका साध्या दृष्टांतातून ज्ञानदेवांनी फार छान सांगितलं, आपण ज्याच्यासाठी संपूर्ण आटापिटान धडपड करीत जात असतो त्या धडपडीचं मूळ आपल्या जगण्याच्या शुद्ध जाणीवेत असतं आणि त्या धडपडीचं मूळ जी शुद्ध जाणीव घेऊन आपल्यात येते ना ती आपली जाणीव आपला सूर्य होऊन आपल्याला स्वतःच्या अंगणामध्ये जो स्वच्छ प्रकाशाचा पट्टा निर्माण करते ती आत्मप्रकाशाची जाणीव आपल्यात असते.
1: आत्ताच पण यशवंत पाठक यांचे विचार ऐकलेत आजच्या विचारपुष्प या कार्यक्रमात. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम आराधना. कार्यक्रमात सुरुवातीला आपण संत तुकारामांचा अभंग ऐकणार आहात गजानन पाटील आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटीगाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे

0: झुंबर
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता झुंबर।
0: आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून। कार्यक्रमात आता आपण संत तुकारामांचा अभंग ऐकणार आहात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। संगीत कमलाकर भागवत यांचं आहे।

0: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
1: आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण राम उगावकर यांची रचना ऐकणार आहात विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात.

या देशभक्तीपर गीताबरोबर सातचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:35 झाली. आता आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी. जागतिक वैविधता दिवसानिमित्त माहिती आपण ऐकाल. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, सदरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. आरोग्य धम्म संपदा सकाळी 6:45 शालेय वर्तन याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ. 6:50 परिसर या कार्यक्रमात हरित घर या विषयावरची माहिती आपल्याला ऐकता येईल. सहभागी होतील डॉक्टर मनोज पाटील. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 आपण आमच्या केंद्रावरून डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल. 8:40 लखलख चंदेरी. आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर पवार यात त्यांच्याबरोबर सहभागी होतील सारिका दांडगे, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. सकाळी 10:00 फोन इन प्रोग्राम प्रसारित होईल हॅलो आकाशवाणी. श्रोत्यांशी संवाद साधतील वैदेही नाखरे, सादरकर्ते विजय भुयार. सकाळी 9:55 आपण आमच्या केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स. 10:45 गांधीवंदना या कार्यक्रमात माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू 12:00. यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. IC अक्षरे रसिके 1:55.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात. संध्याकाळी 5:30 आमच्या युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर डॉक्टर प्रणव सदावर्ते यांची मुलाखत ऐकू शकाल. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा आभार माझं शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन या विषयावर आनंद कारले यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. रात्री 9:16 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर आणि रात्री 10:00 नाद ब्रह्म आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होतात. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. या कार्यक्रमात आता आपण जागतिक जैवविविधता दिवस ही माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचं आहे, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज 22 मे जागतिक जैवविविधता दिन. आजचा हा विशेष दिवस आपल्या या सुंदर पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक सजीवाचे आभार मानण्याचा दिवस. जेव्हा आपण जैवविविधतेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जंगल, वन्यजीव किंवा दुर्मिळ वनस्पती येतात. पण मंडळी, आपल्या ताटातील अन्न आणि आपल्या बळीराजाची शेती या दोन्ही गोष्टी पूर्णपणे या जैवविविधतेवरच अवलंबून आहेत. किंबहुना आपली शेती हा जैवविविधतेचा सगळ्यात सुंदर आणि जिवंत आविष्कार आहे. जर निसर्गातली ही विविधता नष्ट झाली तर आपली शेती आणि संपूर्ण अन्नसाखळी कोलमडून पडेल. आपण शेतात जे पीक घेतो त्या फुलांचे फळात किंवा धान्यात रूपांतर होण्यासाठी निसर्गात परागीकरणाची एक अदृश्य पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया जी आहे ती रात्रंदिवस सुरू असते. ही महत्त्वाची कामगिरी आपल्या अवतीभोवती वावरणारे छोटे कीटक, मधमाशा, रंगबिरंगी फुलपाखरं आणि छोटे पक्षी हे करत असतात. जर ही जैवविविधता नष्ट झाली तर पिकांना फळं आणि दाणे धरणारच नाहीत. एका जागतिक संशोधनातून असं समोर आलंय की आपण रोज जे अन्न खातो त्यातील प्रत्येक 3 घासांमधला 1 घास हा केवळ या मधमाशा आणि कीटकांच्या परागीकरणामुळेच आपल्या ताटात आलेला असतो. त्यामुळे शेती संपन्न ठेवण्यात या छोट्या जीवांचा वाटा देखील किती मोठा आहे याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली माती. माती ही निर्जीव नसून ती अब्जावधी सूक्ष्मजीव, जीवाणू आणि गांडुळांचं घर आहे. हे सगळे जीव मातीतील सुपीकता आणि ओल टिकवून ठेवण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. ते जमिनीला जिवंत ठेवतात. आजच्या आधुनिक काळात जास्त उत्पन्न घेण्याच्या कारणामुळे शेतात रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा प्रमाणाबाहेर वापर वाढलाय. या हानिकारक रसायनांमुळे आपले हे मित्र कीटक आणि जमिनीतील सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर मरत चाललेत. याचा परिणाम असा आहे की एकेकाळी सोन्यासारखी सुपीक असणारी जमीन आज हळूहळू नापीक बनत चालली आहे. निसर्गाने शेतीचं रक्षण करण्यासाठी एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक साखळी तयार केली आहे. पिकांचं नुकसान करणाऱ्या शत्रू कीटकांना खाण्यासाठी शेतात बेडूक, साप, सरडे आणि चिमण्यांसारखे पक्षी कार्यरत असतात. हे जीव आपल्या शेताचे मोफत रखवालदार आहेत. पण आज जेव्हा आपण शेतात रासायनिक फवारण्या करतो तेव्हा हे निसर्गाचे रखवालदार शेतातून गायब होतात आणि त्यामुळेच पिकांवर

0: तील नवनवीन रोगांचं प्रमाण जे आहे ते कदाचित दिवसेंदिवस वाढत चाललंय. या वर्षीच्या जागतिक जैवविविधता दिनाची संकल्पना ही जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती करण्याची आठवण करून देते. आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा संदेश अतिशय मोलाचा आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला खूप काही वेगळं करण्याची गरज नाही, तर आपल्या शेतातच काही छोटे आणि पारंपरिक बदल करावे. रासायनिक शेतीच्या विळख्यातून बाहेर पडून आपल्याला सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे वळावं लागेल. शेणखत, कंपोस्ट खत आणि गांडूळ खताचा वापर वाढवून आपल्याला आपली माती पुन्हा जिवंत करावी लागेल. हायब्रीड बियाण्यांच्या मागे न धावता आपल्या मातीशी आणि हवामानाशी वर्षानुवर्ष जुळवून घेणाऱ्या पारंपरिक गावरान बियाण्यांचं जतन करणं गरजेचं आहे. आपल्या शेताच्या बांधावर कडुनिंब, शेवगा आणि स्थानिक झाडं लावून आपण पक्ष्यांना पुन्हा आपल्या शेतात आमंत्रित करू शकतो, ज्यामुळे कीड नियंत्रणाचा खर्च देखील कमी होईल. मंडळी, शेती हा केवळ एक व्यवसाय नसून ती निसर्गाशी जोडलेली एक जिवंत संस्कृती आहे. निसर्गातील प्रत्येक जीव जेव्हा सुरक्षित आणि आनंदी असेल तेव्हाच बळीराजाच्या शेतात सोन्याचं पीक डोलू शकेल. आजच्या या विशेष दिवशी रासायनिक शेतीकडून पुन्हा एकदा सजीव, समृद्ध आणि नैसर्गिक शेतीकडे पाऊल टाकण्याचा संकल्प करूया. आपल्या सगळ्यांना जागतिक जैवविविधता दिनाच्या आणि समृद्ध शेतीच्या मनापासून शुभेच्छा.
1: कृषीवाणी आपण ऐकत होतात, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 झालीत. आता आरोग्यम धनसंपदा आणि परिसर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
4: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
5: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखमा खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आजही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्य अध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलंय का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी

0: मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
1: श्रोत्या हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ

श्रोते हो, आत्ताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी माहिती ऐकलीत. तज्ज्ञ होते डॉक्टर हर्षल वाघ. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. उद्याच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात, ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीने व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीने सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्या

0: एषः स्वपुत्र्यै NEET परीक्षायाः प्रश्नपत्रम् अकृणोदिति अन्वेषणसंस्थाः शङ्कयन्ति. एकोनविंशत्युत्तरद्विसहस्रतमवर्षस्य पुलवामा आतङ्कवाद आक्रमणस्य सूत्रधारत्वेन विश्वसितः हम्जा बुरहान् नामकः आततायी पाकिस्तान अधिकृत काश्मीरे अज्ञातभुषुण्डिधारिभिः नरकं प्रति प्रयातितः. भारतीय ऋतुविज्ञानविभागेन श्वः उत्तरप्रदेशे मध्यप्रदेशे विदर्भप्रदेशे च उष्णतरङ्गा तीव्रतर उष्णतरङ्गस्य स्थितिः भविष्यति इति मत्वा रक्तसूचना घोषिता. दिल्ली हरियाणा चण्डीगढ़ तटीय आन्ध्रप्रदेशे अपि एतादृशी स्थितिः भवितुमर्हति. IPL क्रिकेट क्रीडाचक्रे गुजरात टाइटन्स इति दलेन गतरात्रौ अहमदाबाद नगरस्य नरेन्द्र मोदी क्रीडाङ्गणे चेन्नई सुपर किंग्स दलम् 89 धावनाङ्कैः पराजितम्. गुजरात टाइटन्स इत्यनेन स्थापितस्य 30+200 धावनाङ्कानां लक्ष्यस्य अनुसरणं कुर्वत् चेन्नई सुपर किंग्स इति दलं प्रायः मध्यचतुर्दश कन्दुकक्षेपणचक्रेषु 40+100 धावनाङ्कान्येव विरचयत् इति वार्ताः.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता सकाळचे ठीक 7 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अवतीभोवती. सुरुवातीला आजचं दिनविशेष. श्रोतो, आज 22 मे 2026 संत अन्नमाचार्य यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म आजच्या दिवशी 1408 साली झाला. समाजसुधारक तसंच ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1772 साली झाला. विद्युत चंबक आणि वेदत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचा आज जन्मदिवस आहे. आजच्या दिवशी 1813 साली जर्मन संगीतकार आणि संगीत संयोजक तसंच दिग्दर्शक रिचर्ड वॅगनर यांचा जन्म झाला. 1859 साली स्कॉटिश डॉक्टर आणि सुप्रसिद्ध शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डायल यांचा जन्म झाला. संस्कृत विद्वान आणि भाषांतरकार तसंच शास्त्रसुधारक विष्णू वामन बामट यांचाही आज जन्मदिवस आहे. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोरदी यांचा जन्म आजच्या दिवशी 1905 साली झाला. दिनविशेष आपण ऐकत आहात. भारतीय शासक शेरशाह सुरी यांचा आज स्मृतिदिवस आहे. 1802 साली अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचं निधन झालं. जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार कवी आणि लेखक व्हिक्टर ह्युगो यांचाही आज स्मृतिदिवस आहे. आजच्या दिवशी 1991 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि गामकार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं निधन झालं. त्यांचा आज स्मृतिदिवस आहे. सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार रवींद्र बाबूराव मेस्त्री यांचाही आज स्मृतिदिवस आहे. आजचं दिनविशेष आपण ऐकत होतात.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक online.com.
1: अवतीभोवती आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. गुंतवणूक आणि नवीन खरेदीसाठी शुभ मानला जाणारा गुरु पुष्यामृत योग काल होता. गेल्या महिन्यात गुरु पुष्यामृताला खरेदीचा मुहूर्त रात्री असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. कालच्या दिवशी मात्र खरेदीचा मुहूर्त असल्यामुळे ग्राहकांनी गेल्या महिन्याच्या तुलनेत 8 कोटींची अधिक खरेदी केली. दिवसभरात सुमारे 40 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ हा व्यावसायिकांनी व्यक्त केलेला आहे.
5: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
5: झुंबर
1: आनंदी कुटुंब
5: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
5: भेटीगाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
5: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर.
5: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर.
1: श्रोतेहो, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पुन्हा उन्हाळ्यात राज्याला पाणी टंचाईच्या झळा बसण्याची भीती निर्माण झाली.

0: आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जलसाठ्याचा आढावा घेत सर्व पालिकांना पाणी बचतीबाबत तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत. संभाव्य टंचाई लक्षात घेता 10-20% पाणी कपातीचे नियोजन करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. जळगाव महापालिकेनंही यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. हिरवांकूर फाउंडेशन, नाशिक ग्रीन सिटी फाउंडेशन, जळगाव राष्ट्रीय हरित सेना आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण महोत्सव 2026 आयोजन करण्यात आलेला आहे. हा महोत्सव 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. जळगाव शहर स्वच्छ, हरित, प्रदूषणमुक्त आणि जलयुक्त बनवण्याच्या उद्देशानं विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यासाठीच या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
1: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी. लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
0: अवतीभोवती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. घरगुती वीज ग्राहकांना अल्प खर्चात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ ऑफ टॉप या योजनेकडे नागरिकांचा कल वाढू लागलेला आहे. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहकांना मोठ्या अनुदानासह घरांवर सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी सुविधा उपलब्ध होत आहे. महावितरणचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता आ ए गुलाणे यांनी ही माहिती दिली. श्रोतहो, 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटा खुल्या झालेल्या आहेत. 11वीबरोबरच तंत्रशिक्षण क्षेत्रातही विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिनिकेतन संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांना 22 जूनपर्यंत म्हणजे आजपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहेत. यंदा जळगाव जिल्ह्यात 3,957 तर खान्देशामध्ये 4,482 जागा उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी आहेत. 10वीनंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा हा चांगला पर्याय मानला जातो. श्रोतहो, आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. नमस्कार. स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत होतात अवतीभोवती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. आता सकाळचे 7:07 होत आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्र

0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलतं हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील, असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाणांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाणांचा अगदी पुरेसा साठा आहे. आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं, या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलाय. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
1: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 GW निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्यू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी सारखे

जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

0: रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचं कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस लुटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालीत.
2: नमस्कार जळगावकर. प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित मराठी नाटक थेट तुमच्या घरातून आम्ही घेऊन येत आहोत आता जळगाव मध्ये. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 8 स्थळ छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल जळगाव. तेव्हा हास्याची मेजवानी अनुभवायला नक्की या. तिकीट बुकिंग साठी संपर्क करा SD इव्हेंट जळगाव. मोबाईल नंबर 9892030101. तिकीट बुकिंग छत्रपती संभाजी नाट्य संकुल जळगाव येथे सुद्धा उपलब्ध आहे.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
3: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आता सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे. तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली आहे, आपला मोहल्ला सोडलेला आहे, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव की इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3च माणसं त्या घरात राहिलेली आहे.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह आहेत, इतके ॲक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्या मध्ये मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते,

0: किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरनं पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की हे एक सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते, शोधावी लागते खरी माहिती कुठली.
1: बरोबर,
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळे सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं तरी नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळ्या ॲपचा वापर जी लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच असं कोण, त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर पाच पाच तास, सात सात तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण तो बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूडमध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे
1: काढण्यासाठी,
0: आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दोन भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या भानकडे, म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे, थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात, की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याप्रती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते, ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्ट फोटो गॅलरीमधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत. परिणाम असा झाला, एके दिवशी त्याने सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज करतो.
1: अच्छा, ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर काय आलं. म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असते, तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये. आपले फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईल वरचा फोटो बघून आपण ती ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो. एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवी.

0: मूवीज आवडतात का फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोअर केलेलं असतं आणि ते ओपनच असतं, ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या. तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसत आहेत की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत नाही, एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात त्यावर त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:40 झालीत. आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आज सुरुवातीला आपण यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत ऐकणार आहात. गायक कलाकार आहेत अरुण नाते.

0: जिम्हा जिम्हा चीनी माजी
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: ऐ ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा. डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहात. गायक कलाकार मन्ना डे.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित

0: हेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, सुमधुर मराठी. गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ग. दि. माडगूळकर यांचं गीत ऐकणार आहात. संगीत वसंत पवार यांनी दिलंय, गायक कलाकार आशा भोसले.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता आपण पिंजरा या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण जयमाला शिलेदार यांना ऐकणार आहात.

0: passengers to remain alert and immediately report any suspicious activity or individual on railway premises on helpline number 139. Calcutta High Court orders setting up special team of CBI to probe hushing up charges in RJ Kar rape murder case. Pulwama terror attack mastermind Hamza Burhan killed by unknown gunmen in Pakistan-occupied Jammu and Kashmir. U.S. Secretary of State Marco Rubio says Washington is ready to sell as much energy as India is willing to buy. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइट्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आर जी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइट्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टोडौलाइट्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टोडौलाइट्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाईन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आलं असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी

0: विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जून पर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स कडून 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे.

0: दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी ह्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण रखवाला या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. अमित कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय आनंद मिलिन यांनी.

0: म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय.
1: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90, आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
3: कार्यक्रमात आता आपण अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद असीज यांना ऐकणार आहात. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलंय इंदिवर यांचं हे गीत. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद असीज.

0: प्लॅटफॉर्म नंबर 2
1: से
0: चलने वाली
2: सुपर फास्ट एक्सप्रेस
0: के यात्रियों,
2: आई एम हियर।
3: ताई तुला नाही हला, मोबाईल चार्ज करायचा होता।
1: तुझं डोकं चार्ज कर।
3: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
1: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
1: बुद्धू, सुधर जरा।
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: लखलख चंदेरी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. आमचं प्रसारण आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आणि 102.1 मेगाहर्ट्झवर सुद्धा ऐकत आहात. कार्यक्रमात आता आपण गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. कलाकार साधना सरगम.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
2: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
1: झुंबर
2: आनंदी कुटुंब
1: मित्रमंडळी
2: त्यांचं रोजचं जगणं
1: भेटी गाठी
2: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
1: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
2: झुंबर
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हत्या या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलंय इंदिवर यांचं हे गीत.

0: सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: बीवी हो तो ऐसी या चित्रपटातलं गीत हसन कमाल यांचं हे गीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: ताई नौकरी मिला ली।
1: अरे वाह अभिनंदन, आता भरपूर शॉपिंग।
0: हो ताई नवीन मोबाइल जीन्स जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज ही मिळतं ना।
1: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर।
0: पण ताई
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई पार्टी माझी, बजेट तुझ।
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
2: कार्यक्रमात शेवटी आपण सूर्या या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात अलका याज्ञिक यांच्या आवाजात।

0: सूर्या या चित्रपटातील या गीताबरोबर सातचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9:30 झालीत. आमचा यानंतरचा काही कार्यक्रम काही क्षणातच.
1: नमस्कार जळगावकर. प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित मराठी नाटक थेट तुमच्या घरातून आम्ही घेऊन येत आहोत आता जळगाव मध्ये. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता. स्थळ छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल जळगाव. तेव्हा हास्याची मेजवानी अनुभवायला नक्की या. तिकीट बुकिंग साठी संपर्क करा SD इव्हेंट जळगाव. मोबाईल नंबर 9892030101. तिकीट बुकिंग छत्रपती संभाजी नाट्य संकुल जळगाव येथे सुद्धा उपलब्ध आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी श्याम राजपूत, समदासले मना जय खानदेश, बोलतो बारी नाटक थेट तुमच्या घरातून. कॉमेडी नाटक शिवाई हास्यानी मेजवानी लिसन या कलाकार जळगावन धुळेल ही राहणार. 22 मेले छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल आठे रात्री 8 वाजता अवप्रयोग शे थेट तुमच्या घरातून.
2: तिकीट बुकिंग साठी संपर्क

0: करा SD इवेंट जलगांव मोबाइल नंबर 9892030101 टिकट बुकिंग छत्रपति संभाजी नाट्य संकुल जलगांव ये थे सुद्धा उपलब्ध आहे
1: ताई हे बघ
2: हैप्पी बर्थडे टू यू
1: दाखो हाँ माझा फेवरेट कलर
2: नेहमी शॉपिंग
1: आय नो आई पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे
4: आय नो बाबा सेव्ह करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा रकमेवर व्याज मिळेल जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील
1: आय नो ना
4: RBI सांगते
5: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट
6: आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्ती निमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90

0: श्रोते हो नमस्कार। ज्ञानाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत प्रत्येक घरापर्यंत ज्ञान, माहिती, मनोरंजन पोहोचवण्याचं काम गेल्या 90 वर्षांपासून आकाशवाणी करत आहे।
1: आकाशवाणीच्या हवेत तरंगणाऱ्या अदृश्य ध्वनीलहरींना लाखो श्रोत्यांसाठी ज्ञानाची कवाडं उघडली, माहिती उपलब्ध करून दिली आणि सोबत मनोरंजन पण केलं।
0: आकाशवाणीवरून लहान मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी निरनिराळे कार्यक्रम प्रसारित होत असतात।
1: हो ना,
0: त्यातूनच लोकशिक्षण होत असतं। त्या कार्यक्रमांबद्दल आज आपण बोलूया।
1: नक्कीच, मला वाटतं फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना महामारीनं त्रस्त झालं होतं। अशा परिस्थितीत त्या त्या देशांच्याही रेडिओनं मोलाची भूमिका बजावली होती बरं का।
0: होय, आपल्या भारतात सुद्धा कोरोना सारख्या काळात कोरोना टाळण्यासाठी स्वच्छता, मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचं महत्व पटवून दिलं।
1: हो, आणि अशा कठीण परिस्थितीत आरोग्यविषयक मार्गदर्शन आपत्तीच्या काळात जनजागृती आकाशवाणीनं केली। जेव्हा जगभरात भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण होतं तेव्हा आकाशवाणीनं विश्वसनीय माहिती पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली।
0: देशातील 470 हून अधिक केंद्रांद्वारे 23 भाषा, 179 बोलींमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं, टाळेबंदीचे नियम, आरोग्य उपाय आणि अफवा रोखण्यासाठी आकाशवाणीनं सामुदायिक केलेली जागरूकता।
1: हो,
0: आकाशवाणीनं आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून याबद्दल लोकशिक्षणाचं काम केलं।
1: हो ना, आणि ते भरभक्कम काम केलं त्यांनी।
0: हो,
1: जेव्हा इंटरनेट, स्मार्टफोन नव्हते ना, तेव्हा या अवाढव्य अशा भौगोलिक आणि भाषिक दृष्ट्या कमालीच्या वैविध्यपूर्ण देशाला एकाच धाग्यात बांधण्याचं काम कोणी केलं असेल
0: आकाशवाणीनं,
1: तर ते आकाशवाणी किंवा रेडिओनेच केलं ना। त्याच तर दृष्टीनं अबाल वृद्धांसाठी कार्यक्रमांची आखणी केली गेली।
0: एक मिनिट, मला एक प्रश्न आहे।
1: काय हो?
0: 1972-73 त्या काळात श्रोते तर रेडिओ सेट देखील आपल्या भारतामध्ये इतके नव्हते। मग हे कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे कसे, पोहोचवण्यात कसे आले?
1: तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे, मग याबद्दल सांगते। आता ऐका, सरकारनं 1972-73 काळामध्ये कम्युनिटी लिसनिंग स्कीम अंतर्गत सुमारे 2

0: लाख रेडिओ सेट ग्रामपंचायतींना भेट दिलेत.
1: बर.
0: त्यांचा उद्देश हा होता की ग्रामीण भागात माहिती, शिक्षण, कृषी मार्गदर्शन आणि सरकारी संदेश पोहोचवणं. पुढे या योजनेतून कम्युनिटी रेडिओ संकल्पना, शालेय आणि ग्रामविकास कार्यक्रम तसंच राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान यासारख्या पुढील योजनांना दिशा मिळाली.
1: बर. गावात राहणारी बहुतांश जनता शेती व्यवसायामध्ये गुंतलेली असते.
0: बरोबर.
1: हे लक्षात घेऊन त्यांनी सकाळी 5 ते 10 मिनिटांचा आणि संध्याकाळी अर्ध्या तासांचा खास शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम केला.
0: हो.
1: जो कार्यक्रम आजही प्राधान्यानं प्रसारित होतो.
0: नक्कीच. शेतकऱ्यांना शैक्षणिक आणि इतर तांत्रिक माहिती देण्यासाठी 27 शहरातून शेत व गृह विभाग फार्म अँड होम युनिट्स उभारण्यात आलं. फक्त एकतर्फी नव्हे तर शेतकऱ्यांचे प्रश्न, सल्ला शेतकरी आकाशवाणीला पत्र लिहून विचारत असत.
1: आजच्या जमान्यामध्ये शेतकरी फोनवर किंवा मोबाईलवर थेट प्रश्न विचारतात.
0: हो ना.
1: हा तंत्रज्ञानाचा चांगला बदल म्हणता येईल.
0: नक्कीच.
1: त्यावेळी गावागावांमध्ये रेडिओ श्रोता क्लब होते.
0: हो ना. आणि त्यावेळी शेतकऱ्यांची तर सोय झालीच झाली, पण युवा शक्तीचं काय हो?
1: हो, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आजही महाराष्ट्राच्या आकाशवाणी केंद्रांवरून युवावाणी हा कार्यक्रम प्रसारित केला जातो.
0: हो.
1: पण तुम्हाला माहितीये का
0: काय
1: हा कार्यक्रम कधीपासून प्रसारित होतो ते?
0: तरुणाईचा सक्रिय सहभाग असावा यासाठी युववाणी नावाचा एक आगळाच कार्यक्रम 21 जुलै 1969 पासून सुरू केला गेला असावा. युववाणीचं तरुण पिढीनं स्वागत केलं. भारतातील बहुतेक प्रमुख केंद्रांमधून या कार्यक्रमास स्थान सुद्धा मिळालं.
1: हो. पण याची सिग्नेचर ट्यून आपल्याला सगळ्यांना आवडीची आहे.
0: हो हो.
1: गंमत म्हणजे या कार्यक्रमाचं संयोजन महाविद्यालय, विद्यापीठ
0: हो ना,
1: यांच्याकडे होतं. तरुण पिढीला काय पाहिजे याचा विचार करण्यासाठी पुढारी, कलावंत, प्राध्यापक, युवक युवतींचे प्रतिनिधी यांना पाचारण करून अनेक उद्घोषक विषयांवरती चर्चा
0: हो ना. आणि सिग्नेचर ट्यून प्रत्येकाच्या कानात रुंजी घालत असे. गेल्या 3 पिढ्यांपेक्षा अधिकांनी ऐकलेली ही ट्यून सगळ्यांच्याच आता परिचयाची झालीये. या सिग्नेचर ट्यून बद्दल माहिती का काही?
1: हो तर. मी आकाशवाणीच्याच एका प्रकाशनामध्ये वाचलं होतं.
0: हो का?
1: की या ट्यूनला पण 90 वर्ष झाली.
0: अरे वा, हे तर फारच इंटरेस्टिंग आहे. आम्हाला सांगा ना थोडस याबद्दल.
1: आकाशवाणीची सिग्नेचर ट्यून ही 1936-37 मध्ये ज्यूइश निर्वासित संगीतकार वॉल्टर कॉफमन यांनी रचली.
0: हा, हे कॉफमन रेडिओवर काम करायचे का?
1: ते भारतात आले होते.
0: हो का?
1: पण त्यांना इथं कोणताच आधार मिळाला नाही.
0: बर.
1: फारसा आधार नव्हता, पण आकाशवाणीनं त्यांना डायरेक्टर ऑफ वेस्टर्न म्युझिक हे काम दिलं.
0: बर.
1: भारतीय संगीताचा अभ्यास करून राग शिवरंजनीच्या भावनात्मक छटांवर आधारित ही ट्यून तयार झाली. ही सिग्नेचर ट्यूनची गोष्ट आहे.
0: हो. अरे वा. ही ट्यून व्हायोलिन आणि तंबोरा या सुरांनी बनलेली ट्यून. सगळ्यांनी त्या ट्यूनला आपलंस केलं.
1: पुढे दशकानुदशके भारतीय जनतेसाठी सकाळी उठण्याची राष्ट्रीय आवाज म्हणून ही ट्यून झाली.
0: हो. वा वा. सिग्नेचर ट्यूनचा रंजक इतिहास आपण पाहिला. आता पुन्हा आपण आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांकडे वळूया. तर मग आम्हा महिलांसाठी वनिता मंडळ, माहेर हे कार्यक्रम तर अगदी कमालच.
1: हे कार्यक्रम इंग्रजीतून काही ठराविक केंद्रांवरून
0: हो ना,
1: व भारतीय भाषांमधून दर आठवड्याला 2 वेळा व काही केंद्रांवरून 3 वेळा
0: बर
1: असे प्रसारित केले जाते.
0: हो ना.
1: प्रत्येक कार्यक्रमाचा कालावधी 30 मिनिटं ते 45 मिनिटांचा असतो.
0: हो. त्यामध्ये भाषण, परिसंवाद, गोष्टी, गाणी यांचा समावेश असतो. मुलांसंबंधीची काळजी कशी घ्यावी, कुटुंब नियोजन, आरोग्यविषयक बाबी, घर कारभार, पोषण वगैरे वगैरे स्त्रियांच्या आवडीचे अनेक उपक्रम यात असतात.
1: मुंबई केंद्रांवरून मंगळवारी आणि शुक्रवारी
0: हो
1: वनिता मंडळ या नावानं दुपारी 12 ते 12:40 आणि पुणे केंद्रावरून रविवारी आणि बुधवारी शनिवारी या दिवशी गृहिणी
0: हो ना
1: या नावानं दुपारी 1 ते 1:40 असे 40 मिनिटांचं महिलांना आवडतील असे हे कार्यक्रम प्रसारित
0: हो केले. हे कार्यक्रम ऐकणाऱ्या महिलांचे गट सुद्धा तयार करण्यात आले आणि त्यांच्या गटाला प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं. 30 जून 1969 अखेर महिलांचे अशा प्रकारचे 4760 क्लब होते भूतान.

0: पाकिस्तानी, तिबेटी, सिक्कीमी, नेपाळी वगैरे विदेशी भाषांमधूनही स्त्रियांसाठी कार्यक्रम प्रसारित होत असतात.
1: लहान मुलांचे पण कार्यक्रम पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होतात,
0: हो ना
1: बरोबर
0: हो
1: ना?
0: ना, बरोबर.
1: बालोद्यान मुंबईवरून होतं आणि गम्मत जम्मत हा कार्यक्रम तर फारच छान सुंदर
0: हो,
1: साजरा होतो
0: अतिशय
1: होता.
0: लहान मुलांना आवडणारे कार्यक्रम असतात हे. त्या त्या राज्यातील भाषेतून सामान्यत आठवड्यातून 2 वेळा आणि काही केंद्रांवरून 3 वेळा सादर करण्यात येतात. काही केंद्र हे कार्यक्रम स्थानिक बोली भाषेतूनही प्रसारित करत असतात.
1: या कार्यक्रमांमध्ये भाषणं, चर्चा, संवाद, नाटकं, रूपकं, संगीत, कथा, गाणी, विडंबनात्मक काव्य,
0: हो ना,
1: लेख असा समावेश असतो.
0: हो हो
1: मुलांचे कार्यक्रम ऐकणाऱ्या मुलांचे गट समूह सुद्धा स्थापन झालेले होते.
0: हो. ह्याशिवाय बंगलोर, मुंबई, मद्रास केंद्र दर आठवड्यास इंग्रजी भाषेतून 30 मिनिटांचा कार्यक्रम प्रसारित करत असतात. पुष्कळ केंद्र ग्रामीण कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून मुलांसाठी कार्यक्रम आखतात. मुलांचे कार्यक्रम ब्रह्मी, तिबेटी, नेपाळी इत्यादी विदेशी भाषेतूनही प्रसारित केले जातात.
1: अजून महत्वाचा कार्यक्रम राहिलात की
0: तो अजून कोणता?
1: कामगार सभा,
0: अरे वा.
1: म्हणजे औद्योगिक कामगारांसाठी हे कार्यक्रम मुंबई आकाशवाणीवरून प्रसारित
0: हो
1: केले
0: ना,
1: जातात,
0: आणि हे
1: आजही होतात.
0: हो ना, आणि हे कार्यक्रम आकाशवाणीच्या 23 केंद्रांवरून सादर करण्यात येतात. त्या योगे कामगारांना माहिती आणि मनोरंजन तर लाभतंच लाभतं, पण त्याशिवाय कामगारांना उद्योगांच्या समस्या आणि त्यासंबंधीचे कायदे कानून यांची सुद्धा ओळख होत असते.
1: गुवाहाटी, कुर्सेऑंग या केंद्रांवरून चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे कामगार
0: हो.
1: आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकरता विविध कार्यक्रम प्रसारित होतात. ग्रामीण भागातील उद्योग प्रवर्तक आणि शिक्षित तरुण यांना उत्तेजन देण्यासाठी तसंच त्यांना लघुउद्योग क्षेत्राकडे आकृष्ट करण्यासाठी
0: हो हो
1: हे कार्यक्रम होतात.
0: हो ना, आणि लघु उद्योगांविषयी विशेष कार्यक्रम कालिकत, जालंधर, पाटणा, विजयवाडा केंद्रांवरून सुरू करण्यात आले होते.
1: याशिवाय अनेक कार्यक्रम आहेत की बातम्यापत्र जी भारतामधील सर्वच आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केली
0: हो
1: जातात.
0: ना, आणि भारतीय सेनेसाठी सुद्धा विशेष कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित होत असतात बरं का. भारतीय जवानांकरिता आकाशवाणीच्या 12 प्रसारण केंद्रांवरून दररोज विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात.
1: त्यात लोकप्रिय संगीत, करमणूक आणि मनोरंजनाचे विषय
0: हो
1: सर्वसाधारण आणि जवानांना रुचतील अशा वार्ता इत्यादीचा समावेश असतो.
0: हो आणि विविध भारती सेवांतर्गत जयमाला या नावानं 3 विशेष कार्यक्रम दररोज प्रसारित होत असतात. दर शनिवारी चित्रपट जगातील एक सुप्रसिद्ध व्यक्ती, दिग्दर्शक, गायक, अभिनेता, निर्माता, संगीत दिग्दर्शक वगैरे वगैरे जयमाला कार्यक्रम सादर करत असतात.
1: सैन्याच्या तुकड्या ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी काही वेळा जवानांकरता विशेष संगीत सभा आकाशवाणीतून आयोजित केल्या जातात.
0: हो ना,
1: जवानांना आपल्या कुटुंबियांकरता आकाशवाणीच्या या विभागाकडून निरोप पाठवण्याची व्यवस्था पण होती बर का?
0: अर्थात आता तर मोबाईल मुळे एका क्षणात इकडचा निरोप तिकडे जातो, पण ज्यावेळी पत्र, ट्रंक कॉल इतकं मर्यादित संभाषण साधन असल्यानं याला खूप महत्व होतं बर का त्यावेळी.
1: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत शास्त्रीय संगीत यालाच प्राधान्य दिलं
0: हो.
1: जायचं. मेरुमणी समजली जाणारी ही संगीत कला आकाशवाणीमुळे राजाश्रयातून लोकाश्रयाला आली.
0: बरोबर, दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानी या भारतीय संगीताच्या प्रमुख धारा मानल्या जातात.
1: हो, रेडिओच्या माध्यमातून या संगीत धारा घरोघरी आणि श्रोत्यांच्या कानोकानी पोहोचल्या.
0: हो
1: रेडिओवर घर बसल्या कलाकारांना ऐकण्याची संधी मिळाल्यानं गायकांचा चाहता वर्ग आकाशवाणीमुळे वाढला बरं का?
0: अगदी खरंय. अभिजात भारतीय संगीताचं वैभव, संगीताचे विविध प्रकार या संगीत कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रोतुवर्गापर्यंत पोहोचवत असत.
1: राष्ट्रीय संगीत कार्यक्रम तर 1952 पासून सुरू करण्यात आलेला आहे.
0: हो.
1: दर शनिवारी रात्री कार्यक्रम सादर करण्यात येतात. हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरलेत. उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताचे हे कार्यक्रम आलटून पालटून आठवड्याला प्रसारित केले जातात.
0: तेव्हा श्रोते हो, आजच्या या भागात आपण ऐकलं की आकाशवाणीनं कोणाकोणासाठी किती कार्यक्रम तयार केलेले आहेत आणि ते कसे प्रसारित होत असतात. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते हातिम मकरा यांचं मनोगत.
2: मैं हातिमभाई मकरा जलगाव से बोल रहा हूँ. आज से लगभग 90 साल पहले आकाशवाणी के लोगों

0: आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत. देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. लेखकासह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: श्रोते हो, आकाशवाणी 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन किशोर कुलकर्णी यांचं होतं आणि त्यात त्यांच्याबरोबर सहभागी झाल्या होत्या सारिका दांडगे, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमच्या यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
1: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
0: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
1: शिवाय आपल्याला अडकल एकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
0: आजच भेट द्या पुन्हा कारगिल अँड सन्स. अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पुना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा. तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
3: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात.
2: हो.
3: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो. आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10-inch ताट आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10-inch ताट जर आपण म्हटलं तर ते 500 gram मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13-inch ताट किंवा 12-inch ताट म्हटलं तर ते 650-700 gram पर्यंत येतं. आताच्या काळात सेटची फॅशन निघाली.
2: अच्छा.
3: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाउल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 gram पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300 gram पासून 1500-1700 gram पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 lakh rupees किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 lakh rupees ते घेऊ तसा मग 10 lakh rupees. पण माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही.
2: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
3: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50-100 gram अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 gram पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 gram मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 gram मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
2: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
3: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचा म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
2: अच्छा.
3: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी,
2: नक्की
3: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार.
2: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे?
3: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचेही असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे, म्हणजे एक फॅमिली सारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 lakh rupees सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
4: आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात, दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत हॅलो आकाशवाणी हा फोन इन प्रोग्राम. श्रोत्यांशी संवाद साधलाय वैदेही नाखरे यांनी, सादरकर्ते विजय भुयार.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आमचं प्रसारण आपण 102.1 मेगाहर्ट्स या FM आणि मोबाईल ॲप न्यूज ऑर एअरवर सुद्धा ऐकत आहात. आता सकाळचे ठीक 9:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत तो प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN

0: हॅलो आकाशवाणी.
1: हो बोला.
0: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथे सरदी बोलतो मॅडम.
1: हा बोला दादा.
0: आपण कोण बोलता?
1: मी वैदेही नाखरे बोलते.
0: हा, आपला कार्यक्रम द्यायचे झाला असता तर का.
1: धन्यवाद.
0: गाता रे मेरा दिल, एक दिवस छान कार्यक्रम झाला होता. पुकार नावाचा एक विषय होता.
1: बर.
0: आणि त्या विषयावर फार छान कार्यक्रम झाला होता.
1: अच्छा,
0: तर आज एक गीत ऐकू इच्छित तुम्ही. चित्रपट आहे बा हिला, त्यातलं गीत आहे बा देरे ना हो जाय, देरे ना हो जाय.
1: बर, नक्की ऐकवते.
0: हा, या गीतासाठी माझे काही मित्र होते, नयनलीन बाळू हिवाळे, राजदीप सरुदे,
1: हा,
0: तिरे दारू बीडीतून सय्यद जलाल भाई, गंगापूरहून

0: हेलो
1: हेलो,
0: आकाशवाणी। हाँ
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार।
1: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो.
0: हा बोला दादा।
1: काय म्हणते वातावरण जळगावला?
0: एकदम ऊन आहे कडक।
1: आमच्या कराडमध्ये बघा 35-36 तापमान आहे. तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त आहे तापमान.
0: आमच्याकडे 45-46 आहे। बोला, कोणतं गीत
1: काय उन्हाची
0: ऐकायचं?
1: काळजी घेतली पाहिजे लोकांनी आपापली.
0: खरंय खरंय, फारच ह्या उन्हाळ्यामध्ये उष्माघात म्हणजे अप्रिय घटना घडत आहेत उन्हामुळे खूप।
1: हो ना, काय महत्वाचं काम असलं तर घराबाहेर पडलं पाहिजे. ते पण सकाळी लवकर आणि संध्याकाळी.
0: हो ना हो ना, बरोबर आहे,
1: दुपारी घरातून बाहेर पडलं नाही पाहिजे.
0: खरंय खरंय।
1: संगम ग्रुप आहे, ग्रुपच्या माध्यमातून आम्ही चिमण्या पाखरात पाणी ठेवण्याचा संकल्प केला.
0: अरे वा, परळ वगैरे वाटले का?
1: हो,
0: बर।
1: आपल्या घराच्या छतावर, बाल्कनी, झाडावर असं पाण्याची भांडी ठेवतो आम्ही. त्यामुळं पक्ष्यांना पण पाणी प्यायला होतं ना.
0: खरे खरे, चांगली गोष्ट आहे एकदम।
1: बऱ्याच ठिकाणी काय झालंय की तळी आटली, काही विहिरीत पाणी कमी झालं, तलाव आटायला लागले.
0: हो,
1: याला कारणीभूत मनुष्यच आहे.
0: खरे। कोणतं गीत ऐकणार
1: आहात?
0: आज
1: भरपूर झाली ना.
0: खरे खरे, आता झाडं लावली पाहिजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये। प्रत्येकाने 2 झाडं तरी लावली पाहिजे।
1: हो,
0: गाणं सांगा।
1: चित्रपट नाव आहे शिकार.
0: हा,
1: गीताजी बोलाय, पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ. काय मित्र घेऊ इच्छितो?
0: हो, घ्या घ्या.
1: हा, सर्वप्रथम तुम्ही घ्या आनंद आहे गाण्याचा.
0: हा,
1: आमचे मित्र आहेत पेश आहे राज शेळकेजी, सुनील बुधेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, उदय पाटील तारुकाजी, धनंजय जिल्ह्याजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, राम भाऊ सर्वदेजी,

0: हेलो आकाशवाणी,
1: हाँ नमस्कार सर।
0: नमस्कार।
1: हाँ मैडम धनंजय कोपर तालुका जिल्हा समाजवादी।
0: हो, बोला बोला।
1: कसे सर्वजण आपण?
0: एकदम छान आहोत, आम्ही सगळेजण मजेत आहोत।
1: आम्ही पण एकदम मस्त स्वस्त निरोगी आणि आकाशवाणी सगळं बघत आहे।
0: हो, बोला।
1: आणि जो श्रोता आकाशवाणी नेहमी प्रमाण ऐकतो ते कधीही आजारी पडत नाही बघत आहे, माझा अनुभव बरं का स्वतःचा।
0: खरंय खरंय।
1: हो, म्हणजे कोणत्या निरामय असू द्या, परिसर असू द्या, सर्व कार्यक्रम फार सुंदर बघत आहे।
0: धन्यवाद।
1: हो आणि त्याचे म्हणजे दिन तीन भागामध्ये आपलं जळगाव आकाशवाणीचं कार्यक्रम चालू बघत आहे।
0: हो।
1: आम्ही ऐकलं सकाळी फार सुंदर माहिती दिली त्याच्यामध्ये। तर बघत आहे आजचा चित्रपट आहे मै बुक्की मेंदी आणि गाण्याचे बोल आहे जाने की वो लोग मोहब्बत क्या करते थे, असे गीत बघत आहे।
0: हो
1: तर ह्या गीताचा आपण सर्व मिळून आनंद घेऊया ताई।
0: चालेल, नक्की।
1: धन्यवाद ताई।

0: हेलो आकाशा निकंदन,
1: हो कौन बोलते हैं?
0: तारतक साना अकुलन
1: अकोलाहून बोलते हैं। कितवीला हैस?
0: मी आठवला आहे मॅडम.
1: सुट्ट्या लागल्या का शाळेला?
0: सुट्टे हो आता होणार सुट्टे.
1: बरं, शाळा आवडते का? आणि
0: हो, शाळा आवडते.
1: कोणता विषय आवडतो?
0: विषय सायन्स.
1: अरे वा,
0: हो
1: छान आहे की मग।
0: हो
1: कोणतं गाणं ऐकायचं तुला?
0: अश्विनी येना.

0: हेलो आकाशवाणी।
1: हेलो, नमस्कार सर।
0: हाँ नमस्कार।
1: आकाशवाणी जनता केंद्र।
0: हो बोला।
1: हाँ सही, नहीं रंजना से भी बोलती है,
0: हाँ
1: करमाड़ी।
0: हाँ
1: हाँ सही, मुझे मन तुमसे सजेस्ट कार्यक्रम है कर सामने।
0: अरे वाह, खूब छान।
1: हाँ माझं बाहेर पण जास्त आहे।
0: अरे वाह, कुठल्या भागातलं?
1: हाँ आम्ही म्हणजे ज्याला पिंपराला राहत होतो अगोदर,
0: बर बर,
1: पोलीस लाईनला, आणि म्हणजे आमचं शिक्षण सुद्धा जळगावला झालं ना, नंदिनी विद्यालय मध्ये।
0: अच्छा, आता कोणी नाही का जळगावला?
1: हाँ आहे ना, माझे भाऊ आहे,
0: बर बर
1: आई वडील नाही, आता भाऊ राहतात।
0: बर बर,
1: पण मग मला तुमचे म्हणजे कार्यक्रम आवडायला खूप आवडतो ना, आपुलकी वाटते ते।
0: खरे माहेरचं गाव
1: मग
0: म्हटल्यावर।
1: आता फोनचा नंबर लागला ना, खूप आनंद वाटला आता।
0: खरे खरे, आम्हालाही खूप आनंद वाटतोय। जळगावच्या माहेरवाशिणीशी बोलतोय आम्ही।
1: हो खूप छान वाटत।
0: बोला।
1: हो ते मला एक गाणं सांगायचं होतं,
0: हो सांगा ना।
1: जे जगी जास्त कोणी नाही जास्त देवा आहे, हे गाणं
0: हो
1: लावाल का ते?
0: नक्की नक्की लावते।
1: हो छान वाटलं। आम्ही ते तुम्ही सांगतात ना की चिमण्यांना पाणी वगैरे ठेवायचं उन्हाळ्याचं,
0: हो,
1: ते सगळं करतो। आमच्याकडे खूप चिमण्या येतात, झाडं झाडं वगैरे लावले आम्ही खूप।
0: अरे वा,
1: हो नाही त्याच्यामुळे छान वाटतं इकडे, आणि म्हणजे आता जे तुमचे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकून ना समाधान वाटतं मनाला।
0: किती
1: सकाळी गाणे सुद्धा छान लावतात ना, ते तुमचं विचार पुष्प।
0: खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून। माझं
1: हाँ
0: नाव वैदेही नाखरे।
1: छान आहे, छान छान वाटतं तुमच्याशी बोलूनही चांगलं वाटलं मला। माझी बहीणच भेटली, लहान बहीण।
0: हो
1: छान
0: नक्की
1: वाटलं
0: नक्की, हेच तर आकाशवाणीमुळे ऋणानुबंध जोडले जातात आपले।
1: ते। हो, म्हणजे आम्ही आकाशवाणीला आलो की ना, आकाशवाणी बघितलेली आम्ही लहानपणी,
0: वा वा वा,
1: माहेरचं कसं ओढला।
0: खरे खरे, माहेरची ओढ लागते आणि त्या रेडिओच्या माध्यमातून का होईना आपण जोडलेले आहात। चालेल ताई, नक्की ऐका आपल्या आवडीचं गाणं।
1: धन्यवाद।

0: हेलो आकाशवाणी।
1: नमस्कार
0: नमस्कार।
1: जी साहेब, रावपट्टी गांव शिरडा तालुका जाटा जिला जालना।
0: हाँ बोला दादा,
1: आपण कोण बोलता?
0: मी वैदेही नाखरे बोलते।
1: आजच्या कार्यक्रमाचे गाणं ऐकायचंय, लेकी बाई की लगीन निघाल इथं नवरा भोपळा झाला।
0: बरं,
1: जे गाणं मित्राचे नाव सांगू का?
0: हो
1: सर्वप्रथम तुम्ही या गाण्यात आनंद घेऊ शकता। आणि मी धनंजय बाग विजय बाई अशोक पाटील रवींद्र मिसाळ तसेच आर्य
0: हो चालेल,
1: सगळं मिळून गाणं
0: नक्की ऐका आपल्या आवडीचं गाणं।
1: धन्यवाद।

गांधीवंदना या कार्यक्रमात आता आपण माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन ऐकणार आहात. माझे सत्याचे प्रयोग.

मद्रासहून कलकत्त्याला गेलो. कलकत्त्यामध्ये माझ्या अडचणींना पारावर राहिला नाही. तिथं ग्रेट ईस्टर्न हॉटेलात उतरलो. कोणाची ओळख नाही, देख नाही. हॉटेलात डेली टेलिग्राफचे प्रतिनिधी मिस्तर एलरथॉप यांची ओळख झाली. ते बंगाल क्लबमध्ये राहत असत. तेथे येण्याबद्दल त्यांनी मला निमंत्रण दिलं. त्यावेळी त्यांना माहिती नव्हती की हॉटेलच्या दिवाणखान्यात कोणाही हिंदीस मला घेऊन जाता येत नसे. मागून त्यांना या प्रतिबंधाची माहिती मिळाली म्हणून ते मला आपल्या खोलीत घेऊन गेले. हिंदी लोकांबद्दल स्थानिक इंग्रज लोकांना वाटणाऱ्या या तिरस्काराबद्दल त्यांना वाईट वाटलं. मला दिवाणखान्यात घेऊन न गेल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. बंगालचे देव सुरेंद्रनाथ बॅनर्जींना तर भेटायचं होतंच. त्यांना जाऊन भेटलो मी गेलो. त्यावेळी त्यांच्यापाशी इतरही मंडळी भेटण्यासाठी आलेली होती. ती म्हणाले, तुमच्या कामाकडे लोकांचं लक्ष वेधणार नाही अशी मला धास्ती वाटते. तुम्ही पाहताच ना की इथंही काही कमी विटंबणा नाहीत. तरीही तुम्ही होईल तेवढंच करावं. या कामी तुम्हाला महाराजांची मदत पाहिजे. ब्रिटिश इंडियन असोसिएशनच्या प्रतिनिधींना भेटा. राजा सर पॅरीमोहन मुखर्जी आणि महाराजा टागोरांना भेटा. ते वृद्धार वृत्तीचे आहेत आणि सार्वजनिक कार्यात भरपूर भाग घेतात. मी या गृहस्थांना भेटलो पण त्यांच्याकडे माझे संधान जुळले नाही. दोघांनीही सांगितले, कलकत्त्यामध्ये जाहीर सभा भरवणं सोपं काम नाही, पण करायचीच असेल तर पुष्कळचा आधार सुरेंद्रनाथ बॅनर्जींवर आहे. माझ्या अडचणी इथंच थांबल्या नाहीत. अमृत बझार पत्रिकेच्या ऑफिसात गेलो. तिथेही मला जे गृहस्थ भेटले त्यांची कल्पना मी कोणीतरी उपटसंभे आहे अशी झाल्याचं दिसलं. बंगवासीने तर हद्द केली. मला एक तासभर बसवून ठेवलं. संपादक महाशय इतर लोकांबरोबर बोलत. ते लोक आपापली कामं आटोपून जात पण संपादक महाशय माझ्याकडे ढुंकूनही पाहत ना. एक तासभर वाट पाहून मी माझा विषय काढला तेव्हा ते म्हणाले, आमच्याकडे किती कामं पडली आहेत तुम्हाला दिसत नाही. तुमच्यासारखे कितीतरी लोक आमच्याकडे येत असतात. तुम्ही रस्ता धरावा हेच बरं. आम्हाला तुमची कर्मकथा ऐकायची नाही. मला काही वेळ दुःख तर वाटलं पण संपादकांची दृष्टीही मी समजू शकलो. बंगवासीची खाती ऐकलीच होती. संपादकांकडे लोक एकामागून एक येत जात होते ते मला दिसत होतं. ते सर्व त्यांच्या ओळखीचे. त्यांचे वर्तमानपत्र नेहमी भरगच्च भरलेलं राहत असे. दक्षिण आफ्रिकेचं नाव त्यावेळी क्वचित ऐकू येत असे. रोज नवे लोक आपापले दुःख पुढे मांडायला येत राहणारच. दरेकाला स्वतःचं दुःख तेवढं मोठं वाटत असतं पण संपादकांजवळ असल्या दुःखितांचा नेहमी थवाच असायचा. तो बिचारा कितीकांचं म्हणणं ऐकून घेईल. शिवाय दुःखी माणसाला संपादकाचं सामर्थ्य म्हणजे केवढं अफाट असेल असं वाटत असतं. संपादक स्वतः पुरं जाणून असतो की आपली सत्ता आपल्या कचेरीच्या उंबऱ्यापलीकडे पोहोचत नसेल. मी हताश झालो नाही. इतर संपादकांना भेटण्याचं चालू ठेवलं. माझ्या रिवाजानुसार इंग्रजांनाही भेटलो. स्टेटसमन आणि इंग्लिशमन या दोघांनाही दक्षिण आफ्रिकेच्या प्रश्नाचं महत्व समजत होतं. त्यांनी लांबलचक मुलाखती छापल्या. इंग्लिशमनच्या मिस्टर सॉन्डर्सनी मला आपलासा केला. त्यांच्या ऑफिसाचा आणि वर्तमानपत्राचा उपयोग करण्याची मला मुभा मिळाली. स्वतःच्या अग्रलेखात दुरुस्त करण्याचीही त्यांना मला मोकळीक दिली. आमच्यामध्ये स्नेह जमला म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी होईल ती मदत मला करण्याचं वचन दिलं. मी परत दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतरही स्वतः पत्र पाठवण्यास मला सांगितलं आणि आपल्याकडून होईल तेवढं करू असं आश्वासन दिलं. मला पुढं दिसून आलं की त्यांनी हे वचन अक्षरशः पाळलं. त्यांची प्रकृती बिघडली त्यावेळेपर्यंत त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार चालू ठेवला. माझ्या आयुष्यात अशा तऱ्हेचे अनपेक्षित स्नेहसंबंध अनेकदा जमून आलेले आहेत. मिस्टर सॉन्डर्सना माझ्याबाबतीत जे आवडलं ते अतिशयोक्तीचा अभाव आणि सत्यपरायणता. त्यांनी माझी कसून उलाट तपासणी केली होती.

त्यावरून त्यांना दिसलं की दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या लोकांची बाजू निपक्षपातीपणे मांडण्याच्या कामी आणि दोन्ही बाजूंची तुलना करण्याच्या कामी मी नेऊन ठेवलेले नाही. स्वतःच्या अनुभवावरून मी सांगू शकतो की विरुद्ध पक्षाला न्याय दिल्याने आपल्याला न्याय लवकर मिळतो. अशा तऱ्हेने मला अनपेक्षित मदत मिळाल्यामुळे कलकत्त्यामध्येही जाहीर सभा भरवण्याची आशा वाटू लागली होती. इतक्यात डर्बनहून तार आली, पार्लमेंट जानेवारीत भरणार आहे, लगेच परत फिरा. म्हणून मी वर्तमानपत्रात एक पत्र प्रसिद्ध करून त्यात ताबडतोब निघून जाण्याच्या कारणाचा खुलासा केला आणि कलकत्ता सोडलं आणि पहिल्याच बोटीनं माझ्या जाण्याची व्यवस्था

आभार स्वीकार केला आणि डिसेंबरच्या सुरुवातीला कुर्लंडमधून माझी धर्मपत्नी, दोन मुलगे आणि माझा स्वर्गस्थ मेवण्याचा एकुलता एक मुलगा यांना घेऊन दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा जाण्यासाठी निघालो. या बोटीबरोबर दुसरी एक बोट नादेरीसुद्धा दर्बणला जाण्यासाठी सुटली. तिचे एजंट दादा अब्दुल्ला होते. दोन्ही बोटीत मिळून 800 च्या सुमाराने पॅसेंजर असावेत. त्यापैकी अर्धे अधिक ट्रान्सफरला जाणारे होते.

माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकत होतात. सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. गांधीवंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

टाकत असतात, थोडक्यात सडा टाकत असतात. हा सडा टाकण्याची आपल्याला खरोखरच आवश्यकता आहे का? आपण किती लिटर पाणी वाया घालवतो आहे? बरं, ते पाणी थोडंसंच आपल्या जमिनीमध्ये झिरपतं, त्यामुळे त्याचा साठा होतो असंही नाही. तेव्हा पाण्याचं आपण निश्चित जर आतापासून बचतीचा मार्ग धरला तर येणाऱ्या भविष्यातसुद्धा आपल्याला पाण्याची टंचाई अगदी कमीत कमी भासेल असं मला वाटतं.

खरं तर हो, पाण्याची जशी आपण बचत करायला हवी तसंच येणाऱ्या काळामध्ये आपण इंधन बचतसुद्धा करायला हवी. इंधन वाचवणं म्हणजे तरी काय? आपल्याला समजा ऑटो रिक्षाने जायचं असेल तर शेअर रिक्षा वापरा, गाडीतलं पेट्रोल कमीत कमी वापरा, जेणेकरून इंधन बचत तर होईलच पण पायी चालण्याने आपल्या आरोग्याचीसुद्धा काळजी घेतली जाईल. कारण आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जितकं पायी चालाल तितकं तुमच्या शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचं आहे. आणि आपलं आरोग्य त्या मानाने या सध्याच्या परिस्थितीत खूपच ठिकाणी ढासळत चाललं आहे आणि त्यालासुद्धा सावरण्याची आपल्याला संधी घेता येईल. जर आपल्याला कुठल्या गावाला जायचं असेल तर निश्चितच आपण शासकीय रेल्वे किंवा शासकीय बसने प्रवास करा. आजकाल एक नवीन ट्रेन निघाला आहे, कुणीही गावाला जाताना एकतर प्लेनमध्ये जातो किंवा स्वतंत्र कारने जातो. आता एका माणसाला कारचा जेवढा पेट्रोलचा किंवा डिझेलचा खर्च येईल त्यापेक्षा आपण त्याच्यात शेअरिंग केलं तर आपलं आर्थिक बचतसुद्धा होईल आणि देशाचं पेट्रोल किंवा डिझेलसुद्धा वाचू शकेल.

खरं तर हो, पेट्रोल डिझेल वाचवणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच स्वयंपाकघरातील गॅस वाचवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. गॅसवर नेहमी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना आपण अनेक प्रकारे गॅस वाचवू शकतो. उदाहरणार्थ कुकरमध्ये जर आपण वरण आणि भात एकत्र शिजवला तर निश्चितच गॅसची बचत होईल. त्याचबरोबर एखादी भाजी शिजवताना आपण अगोदर फोडणी टाकून गॅसमध्ये कुकरमध्ये शिजवली तर त्यासुद्धा इंधनाची तर बचत होईलच पण वेळेचीसुद्धा बचत होईल. आणि गॅस सुरू असताना आपण जर स्वयंपाकघर सोडलं नाही तर योग्य त्यावेळी आपल्याला गॅस बंद करता येईल, अर्थातच गॅसची बचत होईल. हे आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारावं असं मला वाटतं.

साक्षरत हो अच्छा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रम इतकंच पुनः भेटिया येथे कार्यक्रमामध्ये नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:30 झाली. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आजच्या कार्यक्रमात आपण भीमराव पांचाळे यांनी गायलेल्या काही गझल ऐकणार आहात. ह्या रचना अरुण सांगोळे, इलाही जमादार, राजू जाधव, चंद्रशेखर सानेकर आणि सुरेश भट यांच्या आहेत.

0: नमस्कार जळगावकर, प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित मराठी नाटक थेट तुमच्या घरातून आम्ही घेऊन येत आहोत आता जळगाव मध्ये. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता. स्थळ छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल जळगाव. तेव्हा हास्याची मेजवानी अनुभवायला नक्की या. तिकीट बुकिंग साठी संपर्क करा SD इव्हेंट जळगाव. मोबाईल नंबर 9892030101. तिकीट बुकिंग छत्रपती संभाजी नाट्य संकुल जळगाव येथे सुद्धा उपलब्ध आहे.
1: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाना है तो आत्ममालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए

0: नमस्कार, मी श्याम राजपूत, समदासले मना जय खांदेश, बलद बारी नाटक थेट तुमच्या घरातून कॉमेडी नाटक शिवाई हास्यानी मेजवानी लिसन या कलाकार जळगावन दुळेली रायनात 22 मेले छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल आठे रातले 8 वाजता अवप्रयोग शे थेट तुमच्या घरातून।
1: तिकीट बुकिंग साठी संपर्क करा SD इव्हेंट जळगाव, मोबाईल नंबर 9892030101। तिकीट बुकिंग छत्रपती संभाजी नाट्य संकुल जळगाव येथे सुद्धा उपलब्ध आहे। विकसित

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: कागद प

अच्छा सुगम संगीत कार्यक्रमात आत्तासपण अरुण सांगोळे, इलाही समादार, राजू जाधव, चंद्रशेखर सानेकर आणि सुरेश भट यांच्या काही रचना ऐकत होतात. गायक कलाकार भीमराव पांचाळे. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनू, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
3: आई ग, खूप दुखतय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतय.
4: या ओरडू नकोस,

0: थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
1: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस गा?
2: काही नाही गा आजी, तिला सवय नुसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, म्हणे सवयच आहे धडपडायची. अगं आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
1: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस?
3: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
2: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
3: आजी बघ ना गं कसा बोलतोय हा. आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतंय माहितीये का? आणि हा मला चिडवतोय बघ ना.
0: ए राहुल, गप्प बस बघू तू.
1: अग पण रिया, झालंय काय? गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
3: नाही ग आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला. ग
0: औषध लावू दे ना मला आधी तू.
3: आजी खूप दुखतय ग.
2: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना. अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय. डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
0: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
2: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना आई.
1: अगं रश्मी, तो म्हणतोय तरी एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे.
3: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच? आई ग खूप दुखतय ग.
1: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
0: हो ना,
1: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
2: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
1: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
2: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
0: हो.
2: हा मग तिने काय केलं आठवतंय त्या दिवशी?
0: हो चांगलंच आठवतंय, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
2: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या.
3: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
0: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
3: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
0: छान,
3: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
2: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
1: अग भाई असं झालं तर. तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला. तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
0: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
2: नऊ कसले, दहा पण आले असतील.
1: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
2: अग आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहिती. आणि विचारलं तर म्हणते कसे माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
1: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
0: हा अहो आई, किती खर्च आला हो?
1: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
0: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
1: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000-1,000 रुपये भरावे लागले.
0: असं कसं काय झालं बरं?
2: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित ना तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
1: म्हणजे काय रे राहुल?
2: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%-20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
0: अच्छा
1: अगं बाई, असं पण असतं का?
2: आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी

0: ती काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
1: बर
0: कसं आहे ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सह्या करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना ह्या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेत अशी अडचण निर्माण होते.
2: खरं की रे.
3: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा. त्यांनी मोती बिंदूच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
2: अगं बाई,
0: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे, त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
3: मागच्याच तर वर्षी काढली होती.
0: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
3: म्हणजे
0: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
2: वेटिंग पिरियड?
0: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
2: बरं बरं बरं.
0: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोती बिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
2: मग हे मोती बिंदूलाच असतं का फक्त?
0: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत, मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
2: हा बरोबर.
0: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे, तर मग त्या आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
2: अच्छा,
0: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
2: बर बर. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
0: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
2: बर.
3: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
2: तसंच काही सर. अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिल पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
4: आई, आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बर का.
3: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
2: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
0: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीच्या विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
2: अरे राहुल, आणि समजा एका कंपनी मध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
0: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
2: हा,
0: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
2: खरंय रे.
0: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
2: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
3: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
2: हो मग.
3: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याच तर फारच टेन्शन तिला.
2: खरंय बघ रिया, तुझ भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पाहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बापरे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवरता आवरता.
3: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
2: काय केलं की बाई. पण रिया, आता कशी घालेल ग ती एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देतं का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं, पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
4: अच्छा.
2: अगं पण एक गंमत झाली बरं का.
4: कसली गंमत?
2: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर रूम मिळाली म्हणे.

0: ते एका रूम मध्ये राहतात ना, दोन दोन पेशंट असतात तसे. हा, तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना, तिला होती झोपेत घोरायची सवय.
1: अगं बाई,
2: अय्या म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
1: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
0: खरंय ग.
3: अगं आजी, पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
0: नाही रे,
3: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
0: म्हणजे
3: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
0: हा हा.
3: मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण, तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
0: अगो बाई, असं पण काही असते काय?
3: हो, आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो, आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहतं ना.
0: हो
2: दादुड्या, तुला बरीच माहिती दिसतीये.
3: अगं राजूचे बाबा आहेत ना, ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
1: अच्छा, तो राजू तुझ्या सोबत 12वीला सोबत होता तो?
3: हा बरोबर बरोबर, तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
1: अच्छा.
3: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालाच ना चांगला.
0: अरे राहुल, पण तुझं बरं आहे बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे?
3: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
1: कधी कधी आठवड्यातून
3: तेवढं चालतंय का? पण मी फिट आहे बुवा, म्हणजे असं.
1: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
0: आता हा बाहेर काय करतो आपल्याला?
3: तेवढं चालतंय का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करते येत ना. तेवढं कसं आहे की राग नको नाही यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
1: बर.
3: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला? मग मी कशाला काढायचा उगस तो विमा?
0: बघा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल, आजारपण दुखणं काही सांगून येत काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटलं तर गरज नाही, असं का म्हणतोस रे?
3: आजी तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हा तेव्हा बघू.
2: हो, 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलचं दुखतंय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतंय माझा पण पाय, खूप दुखतोय.
3: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
1: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे, मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसमधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा, तेव्हा त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला, त्याचा ते विमा होता ना, त्याचं वैतरी काय होतं बरं सांगा बरं.
3: आठवते आठवते. हा,
0: पण मी काय म्हणते राहुल,
3: काय
0: कुठलीही गोष्ट काही सांगून होत नसते रे.
3: ते पण आहे म्हणा.
0: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
1: नाही,
0: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं
3: असतं.
0: किंवा तो प्रमोद, त्याला माहिती असत ऍक्सिडेंट होणार आहे, तर तो फिरायला गेला असता का? नाही
3: गेला असत. अगं आजी, त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
1: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
3: ते
1: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
0: बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला, त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
3: नाही? आणि
1: आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बर का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
0: पटलं रश्मी, तुझं अगदी पटलं बघ मला.
3: बरोबर आहे तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
2: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनी

0: कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
1: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्टनसाठी?
2: ए रिया शांत बस.
0: ए दादुड्या, आई ग, किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
1: ए राहुल,
0: किती दुखतोय माझा पाय बघ बर. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय? माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी. आधी दुखतोय खूप.
1: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना. थांब तू, तू हलू नको बर.
3: अगं रश्मी, तिच्या काय मागी लागलीस? जा आंबे हळद आण गरम करून, आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
1: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणते डबे?
3: पिवळी डबी आहे बघ, घे त्याच्यातनं पटकन.
1: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडत बरं पटकन ऐनवेळी,
3: म्हणूनच सवय असावी.
0: ए आजी, आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
2: अगरिया कसे मिळते का, लोहे को काटता है लोहा.
3: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर, म्हणून लावते घरी या.
2: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावर की एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
1: हो तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बर का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल. पण मला काय वाटत की तुलाही चटक्यांची गरज आहे.
2: आता मला कशासाठी चटके बर, मी काय केलं तेव्हा?
3: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा, म्हणजे घरच्यांची, घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल. आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
1: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे आळत व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
3: मग
2: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करे सो आज कर,
1: आज करे सो अब,
0: पल में परले होएगी
4: फेर करेगा कब.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

0: मैत्रिणींनी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणींनो आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची। मैत्रिणींनो सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो। तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट। याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंसं वाफवूनही घेऊ शकतो। मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व करायचं। आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात। मैत्रिणींनो आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद। नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी। अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते। नमस्कार।
1: नमस्कार ताई।
0: अनिताताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात, तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं, आपण एक समाज असं देणं म्हणून लागतो। मी ह्याच परिस्थितीत गरिबीमधनंच मी पण वरती आली, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं।
0: अगदी छान। अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी जगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलं, तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत। म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्त्व होतं, आईनंतर ताईला पण, आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्त्वाचं असतं आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं।
0: अच्छा।
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले, त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA केलं आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे टिकून आहे आणि ते सगळं शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली।
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं। आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमक्या कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: ताई, मी जे काम करते जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम

0: सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
1: अनिताताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
0: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आत्ता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर या प्रमाणांचा इतका प्रभाव मन की असर मन महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात, पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये, म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आत्ता आपण ज्या पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. तर अनिताताई, घरगुती हिंसाचारच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघत.
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठंतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग अनिताताई, मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो, तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाचे 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतात. कारण म्हणजे ती कमवती आहे, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ती आता इतकं सगळं सहन करू शकत नाही. पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडं त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेर जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायचं.

0: गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं. म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर त्या अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का ती नाही कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये आणि घरामध्ये आल्या नंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं तिला हातभार न लावणं. तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हणून की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून मग ती काहीतरी चुकीचं आपण म्हणतो की नाही घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जातं. अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो याचं प्रमाण पण आहेच की मॅडम आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाही आहेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला. सगळं
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवत आता तर असे आहेत ना माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम
1: कठीण होऊन जात. आणि ते ताई जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही.
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळं कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं. कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल तसं तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं. तिला कुटुंब म्हणजे कसं समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉंट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला. सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का? त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते की आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणेने की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते. त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण पोलीस स्टेशनची पायरी म्हण ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो. तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाही सहन करतात.
1: मग आणि ते ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात. खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे मैत्रिणीला सांगायची जसं आज मी तुम्हाला चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार

0: शंभर वेळेस करते. मी सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, पण त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते. ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं, जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं.
1: बरं,
0: मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं, शेतकरी असेल तर फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं आणि त्याचं काहीतरी, त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं,
0: हा लांछन लावलं जातं की हे असू का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. मग घाबरतात, शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय, तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही, सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतो काय काम करतो महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी.
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे, म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे, मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावं लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे चार पैशाच जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण, ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत, महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतायत, तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं, इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं, म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना की ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कुणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आदर असो तो मिळत नाही वेळेवर, मग अशा महिलांनी काय करायचं? कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या
0: तर याच्यामध्ये मॅडम जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचता. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. अगदी. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी अशा

0: सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोचवतच असते, आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मीही देते.
1: कुठलेही किंतू परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तिथेही तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा त्याच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे वळत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचा मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणंपिणं, त्यांच्याकडे तिचं अर्धं लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस, आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. आणि तर ताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तर खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
0: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझं संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटली की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आहे आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होतं. आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट, म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही.
1: बापरे.
0: आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुलाधिकारी अशी गोष्ट होती तिची, म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं. तिचं कवळं होय, त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसं होतं. मग तिने हे सगळं करत करत गेली. पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं आणि हॉटेल होतं ना हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं आणि तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहीत नाही मार लागला, पण तिच्या डोळ्याला एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी म्हणजे नाही ठेवणार हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जाता येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये

कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन एकाच होणार नाही, माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमातनं मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झालेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती.

0: थोडं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
2: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेले यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिंदास लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत वा हात देऊन त्यांना बाहेर काढा.
2: किती छान, किती छान. तर अनिताई, की वर्ष काम करतात तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडती तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते जेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
2: आणि तर ताई, तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
2: अगदी. आणि ताई, जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं सोपं नाही होणार जण. त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
2: बरोबर.
0: त्याच्यामुळे तिने स्वतः स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
2: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
2: अगदी अगदी. खूप छान अनिताताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही

आलात, वनिता मंडळामध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे, धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गजेंद्र आहिरे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांच्या असरात झेंडा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अवधूत गुप्ते. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत। निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली। या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी

विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भुज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री Dr. H. Jaishankar यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. CBSE माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली.
2020 च्या दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी

सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुदुच्चेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील महापुरुष, समाज सुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिलं 33 KV उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलं. या उपकेंद्रामुळे सुमारे 5,000 ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात 2,450 शेतकरी, 2,200 घरगुती ग्राहक तसंच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक मानसिकतेनं काम करण्याचं आवाहन केलं. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 109 मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 3,16,000 अधिक दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. आरोग्य, शिक्षण, कृषी, पोलीस, पशुसंवर्धन आदी 22 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. खरीप हंगाम 2026 जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगानं सुरू असून 71% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि DAP खतांचा 7,850 मेट्रिक टन साठा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 5,586 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी इथं विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना शासकीय कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी

0: दिला. पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा बैठकीत विशेष चर्चेत राहिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कालमर्यादा या तत्वांवर काम करावं असं सांगितलं. यवतमाळ इथं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत झालं. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी या विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. 1919 सालच्या जुन्या इमारतीऐवजी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 8 बेडच्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर दर्जेदार उपचार मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी मिळणार आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विकास धोरणाअंतर्गत यवतमाळ इथं विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पंचायत समिती परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदान उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नेहरू स्टेडियममध्ये नव्यानं उभारलेल्या सिंथेटिक हँडबॉल मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. यवतमाळ बसस्थानक आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय इथं सौर ऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे एसटी प्रवासी आणि रुग्णांना शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खतसाठ्यावर कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुलशन नगर आणि कोहिनूर सोसायटी परिसरात तपासणी दरम्यान मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यातील वीज तूट कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:45 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिव डोईगुडे यांची रचना, संकेत नागपूरकर यांच्या स्वरात.

संध्या माटवडेकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश मतकरी यांच्या इयरफोन्स या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: कानात इयरफोन्स घातले की बाहेरचं जग जणू मुकं होऊन जातं। आवाजांचा कल्लोळ चालू असतो पण त्यांचं महत्व लोप पावतं आणि माणसाभोवती एक अदृश्य कवच तयार होतं ज्यात फक्त तो माणूसच केंद्रस्थानी असतो। गणेश मतकरी यांचा इयरफोन्स हा कथासंग्रह या कवचाच्या आत डोकावण्याचा टीनेजर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांच्या मनाच्या गूढ अस्थिर आणि स्पंदनशील प्रदेशात प्रवेश करण्याचा एक सूक्ष्म प्रयत्न आहे असं म्हणता येईल। 2025 साली रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहात किशोरवयीन मुलांच्या भावविश्वात डोकावणाऱ्या 7 कथा आहेत। आजची टीनेज पिढी अनेकदा अलिप्त उदासीन स्वतःच्या विश्वात हरवलेली वाटते पण ही अलिप्तता पोकळ नसते। तिथे असंख्य अंतर्गत घडामोडी चालू असतात। न सांगितलेल्या प्रश्नांनी न उलगडलेल्या भावनांनी ह्या मनाचा अवकाश भरलेला असतो आणि आहे बालपण आणि युवावस्था यांच्या उंबरठ्यावर डगमगणारं मोठं होऊन पाहणारं हे मन सतत बदलत राहतं, नवनव्या उर्मींशी झुंजत राहतं, स्वतःशी झगडत असतं। घर पालक समाज यांच्या अवाजवी अपेक्षांच्या सावल्या त्यांच्यावर पडत असतात। त्यातूनच कधी कधी पराकोटीची अंतर्मुखता तर कधी आक्रमकता जन्म घेते। इयरफोन्स या संग्रहातल्या 7ही कथा या अडनिड्या वयातल्या मनस्थितीच्या वेगवेगळ्या छटा उलगडतात। गणेश मतकरींच्या लेखनात दृश्यात्मकता आहे। व्यक्तिरेखांचे सूक्ष्म तपशील, त्यांचं भावविश्व त्यांनी असं बारकाईनं टिपलं आहे की जणू प्रत्येक कथा एखाद्या चित्रपटातील फ्रेमप्रमाणे डोळ्यांसमोर उभी राहते। त्यातही खोटी गोष्ट, प्लॅन आणि इयरफोन्स या कथा विशेष ठसठशीतपणे सामोऱ्या येतात। टीनेज मनातली गुंतागुंत, गोंधळ, न बोललेली अस्वस्थता, दोन वेगळ्या आर्थिक स्तरातल्या मुलांमधली मैत्री, शाळेतली भांडणं, मदत करण्याची उर्मी आणि इयरफोन्स बनवण्यासाठी वापरलेली कल्पनाशक्ती, हे इतकं छान गुंफलंय इयरफोन्स या कथेत। किंवा खोटं बोलल्यानंतर एका खोटं बोलण्याचा त्रास होतो आणि दुसऱ्याचा नाही, असं कसं, हे विश्लेषण मुलांच्या मनात कसं चालू होतं हे वाचणं फार रंजक आहे। शिमर ही अशी एक लोभस कथा, या मांजराच्या पिल्लाच्या कथेतलं हे गाडीखाली लपलेलं पिल्लू, तो

0: हाऊस, ते मुलांची गँग, त्यांची भावनिक गुंतवणूक आणि मग मोठ्या मनानं त्याची पाठवणी करणाऱ्या मुलांचा सांगुलपणा, हे सगळं वाचताना डोळ्यासमोर उभं राहतं आणि आतून आश्वस्त वाटत जातं. एकूणातच या कथांमधून उलगडणारं एक सूक्ष्म सूत्र म्हणजे खोटं, काही लपवणं, काही चुकवणं, स्वतःला आणि इतरांना वेगवेगळ्या पद्धतीने सादर करणं, हा खोटेपणा. मात्र हे केवळ टीनेज मनाचं वैशिष्ट्य नाही, मोठ्यांच्या जगात सुद्धा ते तितकंच व्यापक स्वरूपात आहे. फरक इतकाच की मुलं त्याला प्रश्न विचारतात आणि त्यांच्या खोटेपणात अजूनही निरागस्तेची किनार असते. इयरफोन्स वाचताना आपण पालकसुद्धा नकळत आपल्या स्वतःच्या किशोरवयात परत जातो. तेव्हा ना भावना तीव्र होती, प्रत्येक भावना, प्रत्येक प्रश्न अनुत्तरित होता आणि उत्तरं शोधायचं कुतूहल होतं आणि प्रत्येक स्वप्नाला एक वेगळीच चमक होती. आजही काय वेगळं आहे, यातली मुलं आजची आहेत, ती आजची भाषा बोलतात, आजच्या जगाकडे आजच्या नजरेने पाहतात. तुमच्या आमच्या आजूबाजूला सहज घडू शकतील अशा या कथा आहेत. गणेश मतकरींचा हा कथासंग्रह एका वयाच्या एका मानसिक अवस्थेचा, एका अंतर्मनाचा हलकेच मागोवा घेतो आणि किशोरवयीन मुलांच्या विलक्षण विश्वाकडे बघण्याचा एक समंजस दृष्टिकोन तयार करायला मदत करतो.
1: पान उलटताना या मालेत आपण ऐकलात गणेश मतकरी यांच्या इयरफोन्स या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजता आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन आणि वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, फुलांच्या उत्पादना इतकंच फुलांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाला महत्त्व आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञानात फुलं केव्हा आणि कोणत्या अवस्थेत असताना काढावी इथून सुरुवात होते. त्यानंतर फुलांची स्वच्छता, प्रतवारी, बंच तयार करणं, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक, विक्री इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. फुलंही नाजूक असतात, शिवाय टिकाऊपणा कमी असतो, त्यामुळे काढणीपश्चात व्यवस्थापनावर लक्ष देणं आवश्यक आहे. फुलांचा टिकाऊपणा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. फुलं तोडायच्या अगोदर सूर्यप्रकाश भरपूर होता का, किंवा आर्द्रता तापमान कसं होतं, जमीन कशी आहे, पाणी पुरवठा योग्य होता का, कीड रोगांचा प्रादुर्भाव जास्त नव्हता, बाजारपेठेतल्या मागणीनुसार फुलपिकं आणि त्यांची जात आहे का, या सगळ्या गोष्टी फुलांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आणि बाजाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. फुलं नेहमी लवकर सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा तोडावीत. दांड्याची फुलं तोडण्यासाठी धारदार हत्याराचा वापर करावा. कापताना तिरकस कापावी. इतर फुलं हातांनी तोडावीत. प्रत्येक फुलाची तोडणीची अवस्था ही वेगळी असते, त्याच अवस्थेत त्या फुलाची तोडणी करावी. गुलाबाची फुलं अर्धी उमललेली घट्ट कळी असताना पाकळ्यांचा रंग दिसायला लागल्यावर जास्तीत जास्त दांडा ठेवून दांड्याला तिरका काप देऊन तोडणी करावी. गुलछडी फुलांचा दांडा खालून तोडावा. खालून 1 ते 2 फुलांच्या जोड्या उमललेल्या असताना तोडावा. सुटी फुलं तोडायची असतील तर ती हातानं उमललेली असताना तोडावीत. जरबेरा फुलांच्या आतल्या 2 रांगा पोलनच्या दिसायला लागल्यावर तोडणी करावी. ग्लॅडिओलस फुलाच्या दांड्याला खालून 1 ते 5 पाकळ्या दांड्याला समांतर उभ्या असताना आणि थोडी उमललेली कळी असताना फुलांची तोडणी करावी. अँथुरियम फुलाची तोडणी स्पॉडिक्सची पूर्ण वाढ झाल्यावर करावी. शेवंती, मोगरा, एस्टर आणि झेंडूची फुलं अर्धवट उमललेली असताना आणि लगेच बाजारात पाठवायची असतील तर पूर्ण उमललेली असताना तोडावीत. काढलेल्या फुलांचा दांडा खालून 2.5 सेंटीमीटर पाण्यात बुडेल अशा प्रकारे पादलीमध्ये ठेवावा. नंतर सर्व फुलं 18 ते 20 डिग्रीमध्ये 20 मिनिटं ठेवावीत. त्यानंतर 8 ते 10 डिग्रीमध्ये थंड करण्यासाठी ठेवावीत. नंतर प्रतवारी करण्यासाठी पुन्हा पहिल्या तापमानामध्ये म्हणजे 18 ते 20 डिग्रीमध्ये ठेवावीत. 85 ते 90% आर्द्रतेमध्ये फुलांची प्रत वाढते, जास्त दिवस टिकतात. फुलाची प्रतवारी करावी. गुलाब दांड्यांची खालची 5 सेंटीमीटर पर्यंतची सर्व

0: पानं काढून टाकावी. गुलाब आणि कार्नेशनच्या 20 फुलांचे तर जरबेराच्या 10 फुलांचे गठ्ठे बांधावे. पांढऱ्या किंवा ब्राऊन पेपरनं 2 ते 3 सेंटीमीटर गुंडाळावी. प्रतवारी केलेल्या फुलांचे गठ्ठे छिद्र असणाऱ्या पिशव्यात भरून खोक्यांमध्ये ठेवाव्यात. गुलछडीच्या 50 किंवा 100 दांड्यांना कागदामध्ये गुंडाळून खोक्यात भरावं. इथिलिन गॅसची तीव्रता कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवावं. पूर्ण उमललेल्या फुलांजवळ कडीची फुलं ठेवू नये. फळं आणि भाजीपाल्याबरोबर फुलांची वाहतूक करू नये. फुलांची शक्यतो रात्रीच्या वेळी वाहतूक करावी. गुच्छ सरळ आणि उलटे लावावेत. फुलं खोक्यात भरल्यानंतर खोके गच्च बांधून घ्यावे. प्रत्येक खोक्यावर फुलाचं नाव, आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, फुलाच्या जातीचं नाव, देठांची लांबी, पाठवल्याची तारीख, फुलांची संख्या, कोणत्या प्रतीची आहेत, वजन इत्यादी माहिती लिहिणं आवश्यक आहे आणि मगच ती बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवावीत. अशा प्रकारे फुलांची स्वच्छता, दांड्याची छाटणी, शीतकरण प्रतवारी, बंच तयार करणं, प्रक्रिया माहितीचं लेबल पॅकिंग आणि वाहतूक या बाबी काढणीनंतर कटाक्षानं लक्ष घालून बाजारामध्ये फुलं पाठवावीत.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होतो फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन आणि वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा.
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: दुपारचे 2:05 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखम खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आजही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्य अध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलं आहे का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील.

0: शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात, ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीने व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीने सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपलं

0: मन विचार बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा आठवड्यानी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे?
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यात जयश्री वैष्णव यांच्या गायनात राग मुलतानी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती संदीप गुरमुले यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक

आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आताही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही.
मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाचा अर्थात सहाव्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83

0: 47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब बिहार छत्तीसगड झारखंड ओदिशा राजस्थान तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातला सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या आरएन सेवेवरून आम्ही बोलत आहोत. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आरएन संदेश 22 मे करता. आज कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन माहिती याविषयीची माहिती, आणि संध्याकाळी 6:30 वाजता स्वस्त भारतमध्ये किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण याविषयी डॉक्टर प्रणाम सदावर्ते यांची मुलाखत, ही नागपूर केंद्राची निर्मिती. संध्याकाळी 7:30 वाजता माझा वार माझे शिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी आनंद कारले यांची मुलाखत, आणि रात्री 7:15 वाजता लोकसंगीत, रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्लीहून, आणि रात्री 10:10 वाजता पंडित शिरीष भालेराव यांचं व्हॉलिन वादन राग मिश्र खमाज, आणि रात्री 10:30 वाजता पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरी वादन राग मिश्र खमाज. हे होते अस्मिता वाहिनीचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आणि आता अस्मिता वाहिनीचे उद्याचे कार्यक्रम. सकाळी 6:30 वाजता जगूया आनंदी. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात जावा सिंटोनेला या सुगंधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती. सकाळी 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी आपल्याला माहिती देते डॉक्टर हर्षल वाघ. सकाळी 6:50 आणि परिसरमध्ये हरित संगम याविषयी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिलेली माहिती. सकाळी 7:00 वाजता ईसी अक्षर रसिकेमध्ये पान उलटताना या मालेत शर्मिला फडके यांच्या ये शहर बडा पुराना आहे या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 9:00 वाजता अज्ञात मुंबई भाग 13 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 वाजता स्वरांजली या महिन्याचं गीत, अंगणी सदानंद डबीर यांचं हे गीत आहे. सकाळी 9:45 नाट्यपराग. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षाहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणा घर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मुलाखत, आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा. दुपारी 12:45 निरंतर स्वर लहरी आकाशवाणीच्या 90व्या वर्षापूर्तीनिमित्त विशेष मालिका निरंतर स्वरलहरी. दुपारी 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 वाजता युवाणी कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांमधील यश याविषयी सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ यापदी निवड झालेले जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजक अधिकारी सूरज देबोजे यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 वाजता हिंदी कार्यक्रम विविधा. संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविषय. संध्याकाळी 7:30 वाजता माझा वार माझा शिवार कार्यक्रमात यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत. रात्री 8:00 वाजता लोकसंगीत, 9:00 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, आणि रात्री 10:00 वाजता

अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम चंगना सेरी सी पी माधवन यांचं तंबुतेरी कर्नाटक गायन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 विदुषी अश्विनी भिडे यांचं गायन राग बिलास खनितोडी, दुपारी 2:30 कर्नाटक संगीत अदिती सुदर्शन यांचं बासरीवादन राग कापी नारायणी, संध्याकाळी 5:02 टी एन अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे जुगलबंदी राग किरवाणी. हे होते अस्मिता वाहिनीचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. या व्यतिरिक्त आज कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आरएन संदेश 22 मे करता देण्यात आले. उद्या म्हणजे दिनांक 23 मेचे संदेश आरएन संदेश यंत्रणेद्वारे दुपारी 4:35 देण्यात येतील. धन्यवाद.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि सायप्रस यांच्यातले संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी संयुक्त निवेदनात व्यक्त केला. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून महाराष्ट्र देशातलं एआय नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई इथं मुंबई टेक वीक 2026 घोषणा त्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. याशिवाय महाराष्ट्र आणि तमिळनाडूतल्या राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी व्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पंडित शिरीषराव यांचं व्हायोलिन वादन. व्हायोलिन वादनात राग पुरिया विलंबित गत 1 तालात आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग पुरिया.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत आणि सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर म्हणजे 5:02 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आजच्या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात. पण आत्ता आधी सभेच्या सुरुवातीला ठळक घडामोडी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं.
1: पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. व्हायोलिन वादनात राग पुरिया आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फो वाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक सुंदर असं गाणं.

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रेहमानसोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन्टिक आणि सदाबहार असं गाणं.

वा, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येत आहे. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशाताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा, आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच आजचा गीत बाहेर कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवदिल्ल्यां साइप्रस देशस्य राष्ट्रपतिना निकोस क्रिस्टोडोलाइट्स इत्यनेन सह चर्चितवान्. सः उक्तवान् यत् अग्रिमेषु पञ्चवर्षेषु निवेश प्रवाहः द्विगुणीकर्तुं भारत साइप्रस देशयोः लक्ष्यमस्ति. निर्वाचनायोगेन अग्रिमे मासे 18 दिनांके 10 राज्याणां 24 राज्यसभासनानां द्वितीये वर्षे आयोक्ष्यमाणस्य निर्वाचनस्य

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत. श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार. नमस्कार
0: डॉक्टर. किन्नरांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत. तर सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नर कोण असतात.
1: किन्नर म्हणजे काय? तर साधारणतः असं असतं, हा संस्कृत शब्द आहे. किन्नर म्हणजे नरपेक्षा ज्याच्यामध्ये थोडीफार गोष्ट कमी आहे अशा शब्दाला किन्नर असं म्हटलं जाते. एखादा व्यक्ती असतो तो जन्मता पुरुष किंवा स्त्री असा असतो आणि त्याला त्या आपल्या याचं आकर्षण पण असते. एखादा व्यक्ती पुरुष असतो आणि त्याला पुरुषी सत्वांचं पुरुषी गुणधर्माचं आकर्षण असते आणि एखादा व्यक्ती स्त्री असतो आणि त्याला स्त्री गुणधर्माचं आकर्षण असते. तर ह्या गोष्टी नैसर्गिक असतात. तसंच एक नैसर्गिक गोष्ट आणणारी असते की एखादा व्यक्ती हा पुरुष म्हणून जन्माला येतो, त्याचे बाह्य लिंग हे पुरुषासारखे असतं, पण त्याला असं आतून वाटते, मनातून वाटते की तो पुरुष नसता स्त्री असतो. त्याच्यामुळे त्याला असं स्त्रियासारखं वेश करणं, स्त्रियासारखं राहणं, कपडे घालणं, केस वाढवणं, त्यांच्या काही हालचाली आणि वागण्याची पद्धत जी असते ती काय स्त्रीसारखी असते, कारण ती त्यांना मनात न आवडते. परंतु ते प्रकृतीचा एक भाग आहे हे समजून त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे आणि अशा व्यक्तीला किन्नर किंवा किन्नर म्हटलं जाते. वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना वेगवेगळे शब्द असतात. मेडिकल भाषेमध्ये त्यांना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतो किंवा ट्रान्समेन्स आणि ट्रान्सफिमेन असं त्याचं डिस्क्रिप्शन होते, त्यालाच आपण ट्रान्सजेंडर किंवा किन्नर असं म्हणतो. वैद्यकीयदृष्ट्या जर असं बघायचं झालं तर आपण त्यांचं एक वैद्यकीय तपासणी करतो. साधारणतः हे दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होते. त्यांचे काउन्सिलिंग होते, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. गरज वाटली तर त्यांच्या शरीरामधले हार्मोन जे असतात, म्हणजे पुरुषांच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉन, स्त्रीच्या शरीरामधलं इस्ट्रोजन, यांच्यामध्ये काही गडबड आहे का, कमी जास्त आहे का हे बघून घेतो आणि नेमकं त्यांना असं का होते आणि हे बघण्याचा प्रयत्न करतो. मेडिकल भाषेमध्ये त्याला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर किंवा जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया असं म्हणतात. जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल आणि ती दुरुस्त करतात असेल करेक्टेबल, तर जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर जे करेक्ट करता येते. पण कधी कधी असं असतं की त्यांच्यासाठी नैसर्गिक असते, त्याला जेंडर आयडेंटिटी डिस्फोरिया किंवा जेंडर डिस्फोरिया असं म्हणतात. म्हणजेच हा फिजिओलॉजिकली किंवा शरीर रचना आणि शरीर क्रियेसमध्ये एक नैसर्गिक घटक आहे असं तपासलं जाते. साधारणतः हे केव्हा घडून येतं, तर जेव्हा आपण वयामध्ये येतो, म्हणजे टीन एज ज्याला असं म्हणतो, कुमार अवस्था, कुमार अवस्थेमध्ये ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणून येतात. कदाचित त्याच्या पहिलेही काही लोकांमध्ये हे लक्षणं असतात पण तेवढी प्रामुख्याने आढळत नाही किंवा व्यक्त होत नाही. परंतु कुमार अवस्थेमध्ये जेव्हा वयामध्ये येतो आणि ज्याला आपण म्हणतो की टीनेज, त्या काळामध्ये ते लक्षात येते.
0: डॉक्टर आपण म्हणालात की टीनेजमध्ये ते लक्षात येत असतं, पण बरेचदा असं होतं का की जन्मता लक्षणं दिसून येत असतात?
1: नाही, साधारणतः जन्मता लक्षणं दिसून येत नाही. जन्मता जी बाह्य गुप्तांग असतात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पुरुषाचं आणि स्त्रीचं वेगवेगळं लिंग, त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर ती लक्षात येते. पण असं जरुरी नाही की त्याच्यामुळेच त्यांना ती किन्नर आहे की नाही आहे असं ओळखता येईल. एखाद्या व्यक्तीमध्ये जननेंद्रियामध्ये काही गडबड असेल तर ते ऑप्शन करून दुरुस्त करता येऊ शकते. कदाचित ती करावी की नाही करावी याच्यावरती पण बरेच चर्चा होतात, बरेच मार्गदर्शक तत्व आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे जे व्यक्ती असतो, जो रुग्ण असतो लहानपणीचा बाळ, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती, त्यांचे पालक, यांचा काय निर्णय आहे. परंतु जसं जसं त्याची वाढ होते, त्याच्या हालचाली आणि बाह्यरूप कसं असते यानुसार ते आपल्याला लक्षात येते. गुप्तांग किंवा लैंगिक कसं असेल यापेक्षा ते व्यवहारिकदृष्ट्या कसे आहेत हे जास्त महत्त्वाचं असते.
0: डॉक्टर, काही लक्षणं दिसून येत असतात का यात?
1: नाही, साधारणतः अशी काही खूप लक्षणं देत नसतात. त्यांचं बिहेवियर म्हणजे वागणूक कशी आहे हेच महत्त्वाचं असते आणि त्याच्यावरूनच हे ठरवलं जाते. आणि जो व्यक्ती असतो त्याचं एक आंतरिक मन असते, ते नेहमी सांगत असते. एखादा पुरुष म्हणून जन्माला आला पण त्याला असं वाटते की तो स्त्रीच आहे, तर तो सगळं तसं वागतो. किंवा एखादी स्त्री असते, तिला मनातनं असं वाटते की मी पुरुष आहे आणि तो तसं असतो. आपल्याकडे अगदी इतिहासात पण असं वर्णन आहे. महाभारतामध्ये श्रीखंडीचं जे वर्णन असते, कदाचित हा त्यातला एक प्रकार असावा असं पण काही ठिकाणी वर्णन आहे.
0: डॉक्टर, मग यामागे काही कारणं असतात का?
1: यामागचं काही कारण म्हणजे असं वैज्ञानिकदृष्ट्या तपासलं तर त्यांचे क्रोमोसोम वगैरे असू शकतात असा अंदाज आहे. कदाचित एक्स आणि वाय हे माणसामध्ये असतात, पुरुषांमध्ये असतात, आणि एक्स एक्स हे फिमेलमध्ये असतात, पण त्याच्यामध्ये काही बदल झाले, व्हेरिएशन झाले, तर असं प्रमाण होऊ शकते.

0: साधारणतः अशा तपासण्या कुठे केल्या जात नाही किंवा करत नाही, परंतु सर्वसाधारणतः क्लिनिकली ज्याला म्हणतो की त्यांचं वागणूक कशी आहे, व्यवहार कसा आहे आणि त्यांना स्वतःला काय वाटते यानुसार त्यांच्याशी चर्चा करून कुटुंबाचा सहवास, पालकांचा सहवास, अगदी ते शाळेत जात असतील तर त्यांच्या जवळचे मित्र आणि ज्याला म्हणतो आपण शिक्षक, या सगळ्यांच्या चर्चेमधनं हा विषय सोडवता येतो.
1: डॉक्टर, यावर मग काही इलाज आहे?
0: हो, याच्यावरती इलाज आहे. म्हणजे त्याला पहिले स्वीकारायला पाहिजे, त्याच्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे आणि साधारणतः त्याचं पहिले काउन्सिलिंग जे असते की एक त्याचं समुपदेशन करायला पाहिजे की ते नेमकं काय आहे, कसं आहे, हे लक्षणं काय आहे, त्यांना काही मानसिक त्रास आहे का, काही गडबड आहे का, काही त्यांच्यावर आघात झाला होता का, तो दुरुस्त करावा. ते नसेल तर त्यांचे हॉर्मोन असेसमेंट ज्याला म्हणतात संप्रेरकं, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे मोजायला पाहिजे. ते बरोबर बनते आहे नाही बनत आहे, त्यानंतर त्यांचे जे गुप्तांग असतात म्हणजे त्याची व्यवस्थित वाढ झाली आहे नाही आहे हे तपासायला पाहिजे. आणि अगर अगदी सगळं व्यवस्थित असेल तर त्यांना आपण हार्मोन थेरपीची ट्रायल देतो. म्हणजे साधारणतः एक वर्षापर्यंत त्यांना आपण हार्मोन थेरपी देऊन पाहतो आणि एक वर्षाच्या हार्मोन थेरपीमध्ये जर त्यांना असं वाटत असेल की नाही ते पुरुष होते पण स्त्री म्हणून जास्त चांगले असतील, एखादी स्त्री असेल आणि ती पुरुष म्हणून चांगले असेल, तर मग त्याच्यानंतर त्यांना प्लॅस्टिक सर्जरी करून डेफिनेटिव ट्रीटमेंट जे म्हणतो पूर्ण याच्यामध्ये ती करता येते. जेव्हा हार्मोन थेरपीची पूर्ण जी गरज असते ती थांबते आणि अशा पद्धतीने त्यांचा इलाज केला जातो. असा ह्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करून त्याला एक चांगलं स्वरूप देता येते.
1: डॉक्टर, तीन टप्पे आपण सांगितले, पहिलं समुपदेशन, दुसरा हार्मोन थेरपी आणि तिसरं सर्जरी असते. समुपदेशन तर आमच्या श्रोत्यांना माहीत आहे, पण हार्मोन थेरपीमध्ये नेमकं काय करण्यात येतं?
0: हार्मोन थेरपीमध्ये साधारणतः असतं की एक व्यक्ती हा पुरुष आहे पण त्याला असं वाटतं की तो स्त्री आहे, तर त्याच्यामध्ये जे पुरुष तत्व असतात ज्याला इंग्लिशमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणतात, तर ते कमी करण्याचे त्याला इंजेक्शन किंवा गोळ्या देतो आपण आणि स्त्रीतत्व वाढवण्याचं जे असते त्याच्यासाठी पण मेडिसिन्स म्हणजे इंजेक्शन किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये आपण देतो. मग त्याच्यामध्ये हळूहळू असं होते की पुरुषतत्व कमी झालं आणि स्त्रीतत्व वाढलं आणि मग त्यांना आपण निरीक्षण नोंदवतो की त्यांना ठीक वाटते आहे का, त्यांची जी इच्छा होती की स्त्री बनायची ती व्यवस्थित आहे का, त्याच्यामुळे त्यांना अजून काही फरक पडतो आहे का, आणि हे जर त्यांना व्यवस्थित सूट झालं म्हणजे त्यांनी जो बदल स्वीकारला आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंदी वाटायला लागलं, चांगलं वाटलं, शरीराला काही गडबड झाली नाही, मनाला काही गडबड झाली नाही, तर मग असा निर्णय येतो, निष्कर्ष येतो की नाही आता त्यांनी जर का डेफिनेट ट्रीटमेंट केली आणि ज्याला म्हणतो जेंडर रिफॉर्मेशन सर्जरी आणि लिंगबदल ही शस्त्रक्रिया जर करायची ठरली ते करता येते. कारण शस्त्रक्रिया ही एकदा केली की ती पूर्ण असते, परमनंट असते, म्हणजे ती वापस नाही होत आहेत. आणि असं जर झालं तर एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या पहिले आपल्याला त्यांचं मानसिक समुपदेशन आणि हार्मोन थेरपी पूर्ण असावी. साधारणतः असं लक्षात येते की एक वर्षाचा जो पिरियड असतो या काळाखंडामध्ये एक वर्षामध्ये त्यांना पूर्ण रूपने बरं वाटते किंवा इम्प्रूव्हमेंट येते, काही छोटे छोटे बदल करायचे असेल तर ते करता येतात. आणि हे टप्प्याटप्प्याने आपण जर करत गेलं तर त्याचे जे निरीक्षण असतात ते नोंदवता येतात आणि असं लक्षात येते की नाही हा व्यक्ती जरी पुरुष म्हणून जन्माला आला तरी हा स्त्री म्हणून चांगलं जगू शकतो, याच्या मनातनं स्त्रीचं भाव आहे, स्त्रीचं तत्व आहे, तर याला स्त्री म्हणून मान्यता भेटावी आणि मग आपण त्याला असं पुरुषातनं स्त्रीमध्ये बदलण्यासाठी जे ऑपरेशन्स असतात ते करतो आणि त्याला शासन दरबारी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये लिगली तसं त्यांचं आधार कार्ड आणि सगळ्या डॉक्युमेंटेशनवरती पण अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचं लिंग बदल करता येते. हीच परिस्थिती उलट्या बाबतीमध्ये पण असते, एखादी महिला असेल पण तिला असं वाटत असेल की ती पुरुष म्हणून चांगली असेल तर तिला त्या प्रकारचं औषध, त्या प्रकारचे हार्मोन देऊन इलाज केला जातो. दोन्ही ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया सारख्या असतात, सर्जरी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.

0: डॉक्टर, याचा कालावधी किती असतो हार्मोन थेरपीचा?
1: साधारणतः एक वर्षपर्यंत देतो टप्प्याटप्प्याने. ते सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू होते, मग हळूहळू वाढवतात, त्याचे निरीक्षण नोंदवले जातात. आणि एक वर्षपर्यंत जर असं वाटत असेल की या हार्मोन थेरपीने त्यांना ती व्यवस्थित सूट झाली, त्यांनी ते सगळं व्यवस्थित बदल स्वीकार केलेला आहे आणि काही त्याच्यापासून अपाय नाही झाले, किंवा हे जर असेल आणि आता हे लक्षात आलं निष्कर्षाने की ही हार्मोन थेरपी त्यांना व्यवस्थित वाटते, म्हणजे त्यांचं जे लिंग बदल करण्याची इच्छा आहे ती संयुक्तिक आहे आणि प्रामाणिक आहे, तर ते जेव्हा जस्टिफाय होते त्याच्यानंतर एक वर्षाचा साधारणतः पिरियड असतो.
0: डॉक्टर, आपण सर्जरीबद्दल म्हणालात, सर्जरी कुठल्या कुठल्या प्रकारची असते?
1: साधारणतः पुरुषाला जेव्हा स्त्रीमध्ये बदल करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात. एक असते की स्तन वृद्धी करण्यासाठी, ब्रेस्ट ऑगमेंटेशनसाठी, तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट इम्प्लांट किंवा पोटाचं मांस काढून छाती बनवणे, स्तन बनवणं, हे कॉमनली करण्यात येणारी प्रक्रिया असते. दुसरी असते लिंग बदल, म्हणजे

0: हे त्याच्यात पुरुषाचं लिंग आणि अंडाशय हे काढले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना एक स्त्रीसारखं बाह्य लिंग बनवलं जाते, त्याच्यामध्ये ते बसून लघवी करू शकतील आणि दिसण्यासाठी एक स्त्रीसारखं असेल. काही लोकांना याच्यानंतरही असं वाटतं की त्यांच्या शरीरामध्ये बदल आहे, तर ते त्याच्या पुढचेही ऑपरेशन म्हणजे हनुवटी ठीक करणं, अगदी त्यांचा जो गळा असतो त्याचा जो कंठ पुळ्याला असतो ना तो कमी करून स्त्रीसारखा करणं, कधीकधी जे कंठ असतो म्हणजे वोकल कॉर्ड ज्याच्यातनं आवाज येतो तर तो आवाज पुरुषांचा एक वेगळा असतो स्त्रीचा एक वेगळा असतो, तर त्या वोकल कॉर्डची टायटनिंग करतात, त्याच्यामध्ये फॅट ग्रॅफ्टिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यातला पुरुषी स्वर कमी होऊन स्त्रीसारखा होतो. अगदी आता नवीन याच्यामध्ये तर लोक हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केस प्रत्यारोपण करणं, भुव्याचा आकार कमी जास्त करणं असे पण प्रकार करतात, पण हे सगळे एक एक पद्धतीमध्ये केले जाते. सर्वसाधारणपणे ज्या दोन पद्धती केल्या जातात त्या म्हणजे स्तनाचा आकार वाढवणे आणि बाह्य लिंग कमी करणे, ह्या दोन गोष्टी सर्वसामान्य पद्धतीने केल्या जातात.
1: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये सर्जरी ही एक उपचार पद्धती सांगितली, तर सर्जरी नंतर किंवा त्या आधी काही काळजी घ्यायची असते का?
0: हो, म्हणजे सर्जरी साधारणतः एक तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जन किंवा तत्सम डॉक्टर हे ऑपरेशन करतात. सर्वसाधारणपणे सगळी सरकारी दवाखान्यामध्ये पण जिथे जिथे हे डिपार्टमेंट आहे तिथे उपलब्ध असतात. सर्जरी करण्यापुढे त्याची कायदेशीर प्रक्रिया असते की हा व्यक्ती आहे, त्याचं समुपदेशन झालेलं आहे, त्याला व्यवस्थित हॉर्मोन थेरपी ठराविक काळापुरती साधारणतः एक वर्षापर्यंत दिली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज आहे. सर्जरी ही कशी असते की एकदा केली की ती पुन्हा वापस नाही करतात, म्हणजे इरिव्हर्सिबल ज्याला म्हणतो, परमनंट अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्जरी करताना काळजीपूर्वक असावी, कारण एखाद्यामध्ये शरीरामध्ये जे बदल होतात ते वापस ऑपरेशननी पूर्ववत करणं कठीण असते किंवा शक्य नसते. त्याच्यामुळे ती काळजीशीर टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित काळजी घेऊनच करावी, पण त्याच्या पहिले ह्या दोन गोष्टी आवश्यक आहेत, त्याचे कायदेशीर पूर्णता आणि त्याचं हॉर्मोन थेरपी आणि समुपदेशन झालं असावं, त्यानंतर एक रिटर्न कन्सेंटमध्ये सगळं झाल्यानंतर ऑपरेशन केला जातो. ऑपरेशनच्या पहिले त्यांना बाकी काही आजार आहेत का हे तपासले जातात. हार्मोन थेरपी एक प्रकारचे स्टेरॉइड्स असतात, त्याच्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान जी अॅनस्थेशियाची किंवा सुंगणीची धोका असतो किंवा रिस्क असते ती आपण व्यवस्थित कंट्रोल करतो, त्याला एक लिमिटमध्ये ठेवतो आणि व्यवस्थित शांततेत हे ऑपरेशन केले जाते. ऑपरेशन नंतर पेशंटच्या जीवनामध्ये जो काही बदल असतो तो एक सकारात्मक असतो, कारण आपण त्याला हॉर्मोन नंतर बघितलेलं असतं, मग त्यांची हॉर्मोनवरची जी डिपेंडन्सी असते आणि हे असते ती कमी होते आणि मग त्यांना व्यवस्थित सगळं करता येते. साधारणतः काही ऑपरेशन सोबत केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्याचे अंतर ठेवून पण करता येते.
1: मग ऑपरेशन नंतर काही काळजी घ्यावी लागते?
0: ऑपरेशन नंतर साधारणतः काळजी म्हणजे काय, त्यांना हॉर्मोन थेरपी बंद झालेली असते आणि बाकी व्यवस्थित टाके वगैरे भरून येणं, घाव लवकर ठीक होणं, याच्यासाठी जे प्रिकॉशन असतात 8-15 दिवसाच्या त्या घ्यावं लागतात. साधारणतः त्यांच्यानंतर त्यांना काही खूप फॉलोअप किंवा पथ्य पाळण्याची गरज नसते.
1: डॉक्टर, आपण उपचार पद्धतीमध्ये दोन मुख्य गोष्टी सांगितल्या, एक तर लिंगाची सर्जरी करण्यात येते आणि दुसरं म्हणजे स्तन लावण्यात येतात. मग या दोन्ही केसेसमध्ये फॉलोअप घ्यावा लागतो का डॉक्टरांचा?
0: हो, साधारणतः लिंग परिवर्तन झाल्यानंतर खूप असं आवश्यक नसते, कारण तो शरीरातनं काही भाग निघालेला असतो, पण तो जिथे इम्प्लांट टाकलेले असतात त्याच्यामध्ये कधी कधी इम्प्लांट हे सिलिकॉनचं बनलेलं असतं, ते बाह्य आतावरण असते. अगदी दुर्मिळ दृष्ट्या अगदी रिअरली क्वचितच ते इम्प्लांटमध्ये काही रिॲक्शन झाली किंवा ते फुटलं किंवा त्याच्यामध्ये काही झालं तर असं होऊ शकते. त्याच्यामुळे साधारणतः आम्ही त्यांना म्हणतो की दर 6 महिन्यातनं किंवा वर्षभरातनं एकदा आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावं.
1: हा हा, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते?
0: नाही, या दोन्ही गोष्टी केल्यानंतर साधारणतः विशेष काळजीची आवश्यकता नसते, एक सामान्य आयुष्य जगू शकतात.
1: डॉक्टर, सर्जरी जी करण्यात येते त्यामध्ये काही वयाचं बंधन असतं का की इतक्या वर्षांचा व्यक्ती असेल तरच सर्जरी होईल असं काही?
0: वयाचं बंधन म्हणून असं नसते, पण साधारणतः त्यांची पूर्ण वाढ झालेली आहे, त्यांना व्यवस्थित हॉर्मोन थेरपी भेटलेली आहे आणि ते एक ज्याला आपण म्हणतो की प्रौढ आहेत, म्हणजे मोर दॅन 18-20 इयर्स अशा लोकांचं ऑपरेशन केलं जाते. साधारणतः त्याच्या पहिले ऑपरेशन नाही केलं जात, तोपर्यंत आपण त्यांना असेसमेंट करतो आणि समुपदेशन आणि हॉर्मोनल थेरपी देतो.
1: डॉक्टर, या विषयावर आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते.

0: डॉक्टर, आपण सगळं जाणून घेतलं की किन्नर आपण कोणाला म्हणतो, ते जन्मतः असतात की नंतर लक्षण दिसून येतात, त्यामागे इलाज काय असतो, त्याचे वेगवेगळे टप्पे कुठले असतात, या बाबतीत आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर, आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की किन्नरांच्या नेमक्या आरोग्यविषयक तक्रारी कुठल्या कुठल्या असतात?
1: सर्वसाधारणतः त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जे काय सामान्य व्यक्तीला ज्या असतात तशाच असतात, परंतु त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असतो तो एक प्रकारचा भेद असतो, बुद्धिभेद ज्याला म्हणता येईल किंवा मनभेद. त्यांचं शरीर काहीतरी वेगळं असते आणि त्यांचं मन काहीतरी वेगळं असते आणि आपल्या मनाला शरीर अनुरूप नाही असं त्यांना नेहमी वाटत असते. त्याच्यामुळे ते थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. साधारणतः एका वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये एखादा मुलगा असतो, पण त्याला असं नेहमी वाटते की तो मुलगी आहे. मग त्याला असं मुलीसारख्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे फ्रॉक घालणं, नाचणं, साधारणतः एक मुलगी जसं करते तसं करायचं आवडते, पण त्याचं बाकीचं त्याला एक व्यत्यय येतो की नाही करायचं नाही करायचं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा एक प्रश्न असतो जडणघडणीमधला, कारण त्यांचा मेंदू आणि त्यांचे विचार त्यांना सांगत असतात की नाही, तू अतून एक स्त्री आहे किंवा तू आता एक पुरुष नाही आहे. आणि समाज किंवा बाकी पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे जो असतो तो त्याला एक पुरुष म्हणून असतो. कदाचित त्याच्या घरच्यांना, पालकांना, मित्रांना, शाळेमध्ये शिक्षकांना, ज्यांचा परिसर असतो त्यांना पण असंच वाटतं की हे असं काहीतरी वेगळं होत आहे. बाकी समस्या ज्या असतात सर्वसाधारण लोकांना ज्या असतात, सर्दी, खोकला, ताप वगैरे किंवा अन्य बिमारी, अपघातापर्यंत, ते सगळे सामान्य असू शकतात. पण त्यांच्या मन आणि शरीरामधले असलेला जो एक द्वंद्व असतो हा मात्र त्यांचा खूप वेगळा असतो. हा समजून घेणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं, यासाठी सगळ्यांना समजदारपणा असणं आणि असं असू शकते हे स्वीकार करणं हे खूप आवश्यक असते. हाच त्यांचा एक महत्त्वाचा आरोग्यविषयक समस्या ज्याला म्हणता येईल आपण अशी असते. आणि मग त्याच्यासाठी काय काय लागते ते आपण बघितलंय.
0: डॉक्टर, म्हणजे मानसिकरित्या आजार उत्पन्न होऊ शकतात असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: हो हो, त्यांच्या मनामध्ये जे द्वंद्व असतात, मानसिकता, हाच त्याच्या मागचा सगळ्यात मोठा गोष्ट असतो. आणि सगळ्या स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, अगदी कौटुंबिक स्तरावरती, मित्रपरिवार, ते जिथे असतात त्या शाळा परिसरामध्ये, त्यांना कोणी समजून घेत नाही आणि मग त्याच्यामुळे त्याची एक चिडचिड असते, त्यांच्यामध्ये एक वैफल्य असते, एक नैराश्य असते, त्यांना जीवनामध्ये काही नाही असं वाटत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांच्या अभ्यासामध्ये, घरगुती कामामध्ये, कलाक्षेत्र, शिक्षण क्षेत्र, जेथेच कुठे ते असतात त्या सगळ्यामध्ये दिसून येते. त्याच्यामुळे हा जो विषय असतो हा अतिशय संवेदनशील आणि समजण्याचा असतो. कदाचित त्यांना कोणत्याही प्रकारची एखादी गोष्ट जबरदस्ती न करता समजून घेणं खूप महत्वाचं असतं. त्यांच्या भावना समजल्या, त्याचं मागचं कारण समजण्याचा प्रयत्न केला तर ते ठीक होते.
0: डॉक्टर, या समस्यांचं किंवा तक्रारींचं निवारण आपण कसं काय करू शकतो?
1: त्याच्यासाठी त्यांच्याशी एक संवाद करावा लागतो, त्यांना समजून घ्यावा लागतो आणि आपली पण एक वैचारिकता असावी की असं असू शकते असं आपल्याकडे बरंच वर्णन असते, तर आपण वाचायला पाहिजे, त्याच्याबद्दल समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना योग्य त्या डॉक्टरांकडे समुपदेशासाठी किंवा पुढच्या इलाजासाठी न्यायला पाहिजे. त्यांचं दुर्लक्ष न करता त्यांना स्वीकार करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

0: डॉक्टर, यामध्ये नेमकी समाजाची भूमिका काय असायला हवी, काय वाटतं आपल्याला?
1: मला सर्वसाधारण असं वाटतं की समाजामध्ये किन्नर ह्या विषयावरती एक असं असतं की त्यांना आपण नेहमी एक विनोदाचं स्थान केलेलं असतं किंवा निम्न लेखलेलं असतं, पण असं नाहीये. समाजात अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्या उच्च शिक्षित आहेत, आज सगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे येत आहेत, त्यांना स्वीकारायला पाहिजे, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायला पाहिजे. शिक्षणाच्या व्यवस्था असो किंवा बाकी पण असो, त्यांच्यामध्ये त्यांना एक समान संधी भेटली पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या न्यूनगंड नसावा आणि समाजाने तो बाळगू नये किंवा त्यांना असं हिनवू नये. दुसरी गोष्ट अशी असते की त्यांना एक टॉयलेटचा प्रश्न असतो, सार्वजनिक ठिकाणी त्यांनी कोणते टॉयलेट वापरावे. तर काही ठिकाणी असे टॉयलेट बनवण्यात येत आहे ट्रान्सजेंडर लोकांसाठी, ते आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता असं आहे की कायदेशीर मान्यतेनुसार आधार कार्डवर देखील ट्रान्सजेंडर हा नवीन शब्दप्रयोग यायला लागला आहे, त्याबद्दल कायदेशीर माहिती असणं आवश्यक आहे, अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि समाजामध्ये असे जे काही असतात त्यांना शाळा स्तरावरती पालक स्तरावरती कसं कसं आपण मदत करू शकतो की लवकर पुढे आणू शकतो, ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे.
0: डॉक्टर, या सर्व गोष्टींमध्ये कुटुंबाची भूमिका नेमकी काय असायला हवी?
1: सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंबाचीच असते, कारण असे लोक जेव्हा कुटुंबामध्ये असतात तर कुटुंबाने त्यांना जर का मदत केली, समजून घेतलं, सहकार्य भेटलं, तर त्यांचं एक व्यवस्थित संगोपन चांगलं होईल, त्यांना एक व्यवस्थित इलाज करता येईल आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते समजून त्यांना जर आवश्यक वाटलं तर ते करता येईल. परंतु बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये एक मुलगा आहे

0: असं स्त्रीसारखं काहीतरी करतो तर बऱ्याचदा त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा वेगळा असतो. आणि मग त्यातूनच ते घर सोडून जाण्याचे प्रकार होणे, टोळ्यामध्ये फिरणे, कुठेतरी उघड्यावरती किंवा आपण जे बघतो की रस्त्यावरती ते असतात आणि पैसे मागतात, प्रवासात दिसणं, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी त्यांना एक जवळपणा किंवा आपलेपणा नसतो आणि म्हणूनच ते आपल्या परिवारापासून दूर जातात आणि असं होते. तर परिवाराने त्यांना समजून घेणं, त्यांच्या मागचं त्यांचा दृष्टिकोन समजणं आणि त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघून स्वीकार करणं, त्याचा व्यवस्थित इलाज करणं जे की सहज शक्य आहे ते करायला पाहिजे.
1: डॉक्टर सरतेशेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल?
0: सरतेशेवटी मी सांगू शकतो की समाजामध्ये असे जर लोक असतील तर त्यांना आपल्या मायेचा हा प्रेम आवश्यक असते. त्यांचं एक चांगलं आपण समुपदेशन केलं, त्यांना समजून घेतलं तर ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, त्यांचा जो द्वंद्व असतो तो दूर होईल आणि किन्नर म्हणून त्यांना एक विनोदाचं स्थान न देता आपण माध्यमांमधनं किंवा सामान्य जीवनामधनं त्यांच्याबद्दल असलेली जी एक पॉझिटिव्ह स्टोरी आहे, बरेच चांगल्या प्रवाहात येऊन चांगलं काम करतात आहे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये, तर ते पुढे आणणं, त्याला प्रसिद्धी देणं आणि त्यांच्याबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलणं हे आवश्यक आहे.
1: डॉक्टर प्रणाम सदावर्ते, आपण इथे आलात आणि किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, किन्नरांच्या आरोग्यविषयक तक्रारी आणि निवारण या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर प्रणाम सदावर्ते यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि

डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वन विभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळ्या यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँड मध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन

0: बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाइपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनल मधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ऍडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्या दृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये रूपांतरित झाले असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 20 अब्ज युरो पर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
0: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले.

0: जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
1: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झालेत त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमी कंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि IT प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमी कंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
0: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
1: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते.

0: याचं उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्या दरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास उट डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास उट डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्ष ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो, याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामग्रीदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्या सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 एक अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात

0: 22 मे 2026 सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान अंशतः ढगाळलेलं राहील. हे होतं हवामान वृत्त. आणि आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, भारतीय शेतीचा कणा मानला जाणारा खरीप हंगाम जवळ येत आहे. बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आज पारंपरिक शेतीपुढे देखील मोठी आव्हाने उभी आहेत. आणि अशा काळात केवळ उत्पादन वाढवणं महत्वाचं नसून आपल्या जमिनीचा पोत टिकवून शाश्वत शेती करणं ही देखील काळाची गरज आहे. तसंच मंडळी, जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यावेळेस आपली लगबग सुरू होते ती खरीप हंगामाच्या पेरणीची. पण ही पेरणी फक्त बियाणे टाकण्यापुरतीच मर्यादित नसून ती आपल्या जमिनीचं आरोग्य आणि भविष्यातील नफा ठरवणारी पायरी देखील आहे. मंडळी, खताचा समतोल वापर, बीज प्रक्रिया आणि पाण्याचं नियोजन यातूनच आपल्याला शाश्वत शेती ही साध्य करायची आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी ही आपल्याला नेमकी काय करायची आहे. तसं तर आता शेतकरी बंधू पूर्वतयारीत आहेतच, पण तरी देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची असेल आणि पुढचा हंगाम आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी पूर्वतयारी ही आपली अतिशय उत्तम असणं खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या आपल्या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर आनंद कारले प्राध्यापक कृषी विद्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून ही महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आता आपले बरेचसे शेतकरी हे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकडे देखील लागलेले आहेत, पण शाश्वत जी आपल्याला शेती ही जी आपल्याला साध्य करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला शाश्वत शेती म्हणजे काय आणि त्याची संकल्पना आपल्याला थोडक्यात काय विशद करता येईल?
3: शाश्वत शेती म्हणजे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक संसाधनाचा पुरेपूर वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता जमिनीचे आरोग्य टिकविणारी, लागवड खर्चात बचत करणारी, जैव विविधता जोपासणारी, पिकांची उत्पादकता वाढवून टिकवून ठेवण्यावर भर देणारी आणि कुटुंबांच्या पोषणविषयक गरजा आणि मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करणाऱ्या शेतीला आपण शाश्वत शेती असं म्हणतो. तर तसं पाहिलं तर शेती व्यवसायाला जर पुनर्जीवन आणि नवसंजीवनी मिळवून द्यायची असेल तर एकात्मिक शेती पद्धती शिवाय पर्याय नाही. कारण शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणून त्यांचे जीवनमान उंचावणे जर करायचं असेल आपल्याला तर पीक पद्धती सोबत एखादा तरी कृषीपूरक व्यवसायाची जर सांगड घातली तरच आपल्याला शाश्वत उत्पादन हे मिळू शकते.
2: निश्चितच सर. आपल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड जर शेतकरी बांधवांनी दिली तर त्यामधून शाश्वत असं उत्पादन आपल्या शेतकरी बंधूंना मिळू शकेल. भारतीय शेतीपुढे खूप मोठी आव्हाने ही आता सध्या निर्माण झालेली आहेत. मग त्यामध्ये आपल्याला हवामान बदलाचा अभाव देखील आपल्याला म्हणता येईल आणि सोबतच ज्या काही समस्या आहेत त्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. तर त्यातील जे काही आव्हाने आणि समस्या आहेत ह्या नेमक्या कोणत्या आहेत?
3: आपण म्हणला त्यानुसार हवामान बदल ही फार मोठी समस्या आहे. जागतिक तापमान वाढ त्यामुळेच होत आहे. दुष्काळ आहे, नापीक कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, गारपीट, अपुरा पाऊस, दरडोई कमी होत चाललेली जमीन धारणा, जमीनचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे, कोरडवाहू क्षेत्राचं प्रमाण हे जास्त आहे, ओलिताचं क्षेत्र फक्त 16-18% प्रमाणातच आहे, जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर पाहिलं तर ते फक्त 0.5% आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेलं आहे, तसंच चारा पाणी मजुरांची टंचाई लागू

0: कंपनीचा खर्च हा वाढत आहे, त्यामुळे आपल्याला जे निव्वळ उत्पन्न जे आहे ते कमी मिळत आहे. त्याचबरोबर संतुलित अन्न नसल्याने कुपोषण समस्या वाढत आहे, प्रदूषण, ऊर्जेची समस्या, वाढती लोकसंख्या, त्याला लागणारा अन्नधान्याची गरज हे सुद्धा वाढत आहे. पिकांची उत्पादकता, सर्वच पिकांची जवळपास कमी आहे आपल्या भागामध्ये. अस्थिर बाजार भाव आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. इत्यादी आव्हाने आणि समस्या आहे शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहेत.
1: निश्चितच ज्या काही समस्या तुम्ही सर आता सांगितल्या की त्या समस्येचा सामना देखील आपल्या शेतकरी बंधूंना करावं लागत आहे, आणि तरी देखील आपले शेतकरी बंधू न खचता हा अन्नपूर्णेचा रथ ते पुढे पुढे नेत असतात. आता ऊन, वारा, पाऊस हे संकट आता त्यांच्या समोर उभेच आहेत. हा जर विचार केला तर या वर्षीचा जो काही मे महिना आहे, हवामानाचा अंदाज कसा राहील बरं सर?
0: हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मे महिन्यात देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांची शक्यता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे. त्याचबरोबर विदर्भ व मराठवाड्यात उन्हाचा ताप जाणवणार असल्याचे असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. राज्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीच्या तुलनेत किंवा काही भागामध्ये अधिक पाऊसमानाची शक्यता वर्तवली गेली आहे. आणि प्राथमिक अंदाजानुसार मान्सूनचं जे आगमन जे आहे ते 14 ते 20 मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचे संकेत आहेत. यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव असल्याने पाऊसमान 92% प्लस मायनस 5% अनुमान सांगितले गेले आहे. तर आणखी जास्त सविस्तर आपल्याला मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जास्त आपल्याला किंवा हवामानाचा अंदाज जास्त चांगल्या प्रकारे वर्तविला जाईल.
1: तर सर म्हणजे वारंवार आपल्या विद्यापीठाकडनं आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत हवामानाचा अंदाज हा दर आठवड्याला आपण सांगत असतो, आणि त्यानुसार मग आपल्या शेतकरी बंधूंना पुढचं नियोजन काय करायचं आहे हे देखील त्यांना कळत असतं. ज्या प्रकारे अंदाज येईल त्या त्या प्रकारे आपण ही माहिती आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत निश्चितच आपण पोहोचवणार आहोत. सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की आपली शेती शाश्वत आपल्याला करायची असेल तर त्यासाठी एकात्मिक शेती पद्धती ही देखील शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच दृष्टिकोनातून ही शेती शाश्वत करायची असेल तर त्यासाठी जो कानमंत्र आहे तो शेतकऱ्यांना काय द्याल तुम्ही?
0: शाश्वत शेती उत्पादनाची गुरुकिल्ली ही 3 सूत्रावर आधारित आहे. त्यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे नियोजन, व्यवस्थापन, मॅनेजरियल स्किल समजा, आणि तिसरं म्हणजे सिंहावलोकन. आता हे 3 सूत्र जे आहे ते शेती व्यवसाय असो, तुमचा कोणता उद्योगधंदा असो, नोकरी असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 सूत्रीचा अवलंब आपण करू शकतो.
1: आणि ह्या 3 सूत्रीचा अवलंब करूनच आपल्याला आपली शेती ही शाश्वत करायची आहे. तसं आता शेतीच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत की त्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हव्यात?
0: शेतीचे नियोजन म्हणजे थोडक्यामध्ये भविष्यातील कार्यक्रमाची रूपरेषा असून त्यामुळे भविष्यातील विकासाबाबतचा अंदाज यामध्ये बांधला जातो. प्रामुख्याने शेतकऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग विविध उत्पादनाच्या बाबींसाठी कशा प्रकारे करावा याची सुस्पष्ट आखणी किंवा आराखडा म्हणजेच शेतीचे नियोजन होय. उपलब्ध असणारे आपल्याकडे जे साधनं आहेत त्याच्यामध्ये जसं की जमीन आहे, पाणी, मजूर, भांडवल, बैलजोडी, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा कार्यक्षमतेने वापर केला तर उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. आणि नियोजन केल्यामुळे काय होईल की वेळेची बचत होईल, ऐनवेळेला आपल्याला धावपळ होणार नाही आणि अनावश्यक आणि अवाजवी जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल. आणि सुरुवातीलाच एखाद्या पिकाचा अंदाजित खर्च आणि त्यापासून मिळणारे अंदाजे उत्पन्न याची जर आपल्याला पूर्वकल्पना आली तर त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल. जोखीम पत्करण्याची क्षमता सुद्धा आपली वाढते. आणि नियोजनासोबतच हवामानाचा अंदाज, बाजारातील चढ उतार, मागणी व पुरवठा इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी आवश्यक आहे.
1: निश्चितच सर, शेतीचं व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे नेमकं शेतकरी बांधवांनी कसं करावं?
0: शेतीचे व्यवस्थापन करीत असताना वेळेवर कामे करणे फार महत्वाचं आहे.
1: खरंच आहे.
0: प्रत्येक काम वेळेवर केले तरच त्यापासून आपल्याला फायदा मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच तयारी करावी लागते. आता उदाहरण द्यायचं झालं तर पेरणी करायची म्हणलं की लगेच आपण तिफन घेऊन गेलं की लगेच पेरणी करता येत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्व मशागत आणि इतर सर्व कामे केल्यानंतरच आपल्याला पेरणी करता येते.

0: एखादा निर्णय घेताना सर्वांचे म्हणणे विचारात घेऊनच निर्णय घ्यायला पाहिजे. विशेषतः निर्णय प्रक्रियेमध्ये पिकांची निवड, जाती इत्यादी बाबत सर्व कुटुंबाचा सहभाग असायला पाहिजे. अनुभवी शेतकऱ्यांचा आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण ते निवडायला पाहिजे. आणि व्यवस्थापन कौशल्यामध्ये म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, मजुरांचं व्यवस्थापन, निविष्ठाचे व्यवस्थापन, त्याचबरोबर साधने आपल्याकडे जी आहेत त्याचे व्यवस्थापन, नंतर पैशाचे व्यवस्थापन, स्वतःचं व्यवस्थापन आणि कुटुंबाचं व्यवस्थापन इत्यादी सर्व घटक यामध्ये येत असतात. त्यानुसार आपण हे व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि सिंहावलोकनच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर मागील वर्षी झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि चुकांची पुनरावृत्ती जर टळली तर शेती व्यवसायामध्ये फार लवकर सकारात्मक बदल दिसून येतील. शेतकऱ्यांनी शेती करीत असताना पिकांच्या लागवडीच्या खर्चाचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला नेमके कोणते पीक फायदेशीर आहे ते समजत नाही आणि वारंवार तेच आपण पीक घेतल्याने काय होतं शेती ही तोट्यामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाला किती खर्च लागला, उत्पादन किती निघाले, पर्जन्यमानाच्या नोंदी, कोणता वाण आपण वापरला, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कसा होता इत्यादी सर्व माहिती आपण डायरीमध्ये लिहून ठेवायला पाहिजे. शेतीचा उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शेतीचा हिशोब ठेवणं फार महत्वाचं आहे. बरेचसे शेतकरी शेतीचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला फायदेशीर पिके कळत नाहीत. मग फायदेशीर पिके आपण पुढील वर्षी तेच पीक घेऊ शकतो आणि तोट्यामध्ये येणारे पिके आपण बाजूला ठेवू शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा दीर्घकालीन पावसाचा जर खंड पडला तर कोणते वाहन चांगले येते याची माहिती सुद्धा आपल्याला त्यापासून मिळू शकते आणि पुढील संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येते.
1: निश्चितच.
0: त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काटेकोर शेतीचा म्हणजे ज्याला आपण प्रेसिजन फार्मिंग असं म्हणतो अवलंब करायला पाहिजे. म्हणजे शेती व्यवसायामध्ये निविष्ठांचा वापर करीत असताना योग्य वेळी योग्य त्या मात्रेत आणि योग्य त्या ठिकाणीच बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, पाणी दिल्या गेले तर त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. तसंच ते इतर ठिकाणी दिल्या गेल्यामुळं अपव्यय पण होतो किंवा नुकसान पण होतं आणि अनावश्यक खर्च सुद्धा आपला वाढतो. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे सूत्र जर आपण शेती व्यवसायामध्ये जर वापरले तर निश्चितच आपले शेतीचं उत्पादन हे वाढणार आहे.
1: निश्चितच सर. म्हणजे अतिशय ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाचं नियोजन करत असताना लक्षात ठेवायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं आणि नेमकं आपण सिंहावलोकन देखील कशा पद्धतीने करायला पाहिजे, नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि सुरुवातीपासूनच जर नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करत गेलो तर निश्चितच आपल्याला या माध्यमातून उत्पादनात वाढ आपली होईल, नाही का सर?
0: हो.
1: शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाची पेरणी करत असताना कोणती योग्य वेळ साधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात?
0: पेरणी योग्य पाऊस होताच म्हणजे जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस वापसा आल्याबरोबर आपण पेरणी करायला हरकत नाही. त्याच्या अगोदर थोडा पाऊस जरी पडला तर लगेच आपण पेरणी करायला घाई करू नये. त्याचबरोबर घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर काही पिकांची आपण धूळ पेरणी करू शकतो हवामान अंदाजाच्या घेऊन. आणि घरचं बियाणं जर वापरणार असाल तर मग बीज प्रक्रिया अवश्य करावी. रायझोबियम, PSB किंवा एझोटोबॅक्टर त्या त्या पिकांच्या ह्याच्यानुसार आणि खताची पेरूनच द्यायला पाहिजे. शिफारशीप्रमाणे पेरूनच द्यायला पाहिजे. तणनाशकाचा वापर हा म्हणजे जर आपण प्री इमर्जन्स ज्याला म्हणतो आपण उगवणीपूर्वी जर आपल्याला करायचं असेल तर पेरणीनंतर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये करायला पाहिजे. म्हणजे पिकांच्या उगवणीवर परिणाम होणार नाही. पेरणी ही उताराला आडवी करायला पाहिजे. शक्यतो पूर्व पश्चिम दिशा निवडावी म्हणजे खरीपासाठी. आणि सोयाबीनची आणि इतर पिकांची पेरणी आपण BBF यंत्राच्या सहाय्याने करावी. आंतरपीक घ्यावे. त्याचबरोबर सभोवताली 1 किंवा 2 सापळा पिके आपण घेऊ शकतो जेणेकरून किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आटोक्यात येईल. उदाहरणार्थ मका, एरंडी, भेंडी, चवळी किंवा झेंडू या 1 किंवा 2 पिकांच्या काही ओळी आपण सभोवताली जर पेरल्या तर संभाव्य किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी व्हायला मदत होणार आहे.
1: निश्चितच. म्हणजे वारंवार सर आपण शेतकरी बंधूंच्या कानावर टाकत असतो की पेरणी करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टींवर शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवायला हवं, नाही का? सोबतच सर आता खरीप हंगाम जो आता येणार आहे तर त्या खरीप हंगामामध्ये पिकांची निवड देखील खूप महत्वाची आहे की त्या माध्यमातून त्यांचं उत्पादन हे त्यांना शाश्वत करता येईल. तर त्यासाठी काय माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगाल
0: येत्या खरीप हंगामासाठी?

0: पिके निवडत असताना जमिनीचा प्रकार कोणता आहे, हवामान, बाजारभाव, भांडवल आणि साधन सामुग्री आपल्याकडे कोणकोणती आहे या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. एकाच पिकावर जास्त क्षेत्र घेण्यापेक्षा, सोयाबीन किंवा कापूस एकच पीक घेण्यापेक्षा, शेतकऱ्यांनी जर 3 ते 4 पिके जर घेतली थोड्या थोड्या क्षेत्रावर, तर संभाव्य जो धोका आहे आपल्याला तो टाळता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याकडे 4 एकर शेती आहे, तर 1 एकर मध्ये मूग किंवा उडीद घ्यावे. पिक निवडताना हे विविध कालावधीचे असायला पाहिजे. म्हणजे हे मूग घेतला आपण तर 65 ते 70 दिवसामध्ये तयार होतो. मधुमका 2 एकर मध्ये मधुमका आणि काही भाजीपाला घ्या, तर मधुमका हे 75 ते 80 दिवसामध्ये तयार होते. भाजीपाल्याला 1.5 महिना, कोथिंबीर सारखे जे छोटं घेतलं पीक आपण तर 45-50 दिवसापासून सुरू होतं. त्याच्यानंतर 3 एकर मध्ये आपण सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक घेऊ शकतो. आणि 4 एकर मध्ये आपण बीटी कापूस आणि तूर हे आंतरपीक जर घेतलं, तर अशा प्रकारे म्हणजे विविध कालावधीमध्ये येणारे पिकं जर आपण घेतले तर मध्ये पावसाचा जर कुठे नुकसान होईल, परंतु इथे तसं होणार नाही. आपण 3 ते 4 पिके घेतल्यामुळं जर समजा पावसाचा खंड 1 महिन्याने जर पडला तर ते मूग तरी आपल्या हाती येईल, मधुमक्का असे वेगवेगळ्या कालावधीचे पिके घेतल्यामुळे आपण पावसाच्या लहरीपणावरती सुद्धा या ठिकाणी आपण मात करू शकतो. अशा प्रकारे जर आपण खरीप हंगामामध्ये पिकांची जर निवड केली तर निश्चितच आपलं शाश्वत उत्पादन मिळणार आहे आणि जो धोका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल.
1: खरंच आहे सर. आता उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना जर आपल्याला साकारायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं जीवनमान देखील उंचावेल.
0: की शेतकऱ्यांना जर शाश्वत उत्पादन आणि आर्थिक नफा जर मिळवायचा असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीक पद्धती सोबत कृषीपूरक व्यवसायाची सांगड घातलीच गेल्या पाहिजे. म्हणजे शेती तिथे जोडधंदा हा कन्सेप्ट हा असायलाच पाहिजे, तरच आपल्याला उत्पादनामध्ये शाश्वतता येणार आहे. आता कृषीपूरक व्यवसायामध्ये आपल्या गरजेनुसार किंवा भांडवलानुसार आपण निवडू शकतो. त्यात सर्वात 5-6 जे उद्योगधंदे जे चांगले आहेत त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालनला खर्च कमी लागणार आहे, फुलशेती आपल्याकडे जर समजा सिटी जवळ असेल तर फुलशेती सारखा चांगला पर्याय आहे, रेशीम उद्योग आहे, कुक्कुटपालन, कृषी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, अशा प्रकारे आपल्याला जे योग्य वाटतो किंवा आपल्याकडे जे कच्चा माल जसा आहे त्याप्रमाणे जर आपण एखादा पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा जर निवडला तर त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जे मिळणार आहे. त्याचबरोबर शेत तेथे शेततळे जशी ही संकल्पना आहे त्यानुसारच शेत तेथे जोडधंदा पण आवश्यक आहे. शेततळे जर असेल आपलं घेतलेलं तर त्या ठिकाणी आपण मत्स्यपालन सुरू करू शकतो. भूजल साठा वाढवणं ही काळाची गरज आहे. मूलस्थानी मृद व जलसंधारणाची कामे हाती घ्यायला पाहिजे. विहीर फेरभरण, उपनदीका पुनर्भरण, पिकांना मोकाट पद्धतीने पाणी न देता आपण ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करायला पाहिजे. आता आपल्याला कल्पना असेल की शेततळ्यामध्ये जवळपास 35% पाण्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे पाणी हे बाष्पीभवनाद्वारे उडून जातं. त्यावर जर आपण सोलर पॅनल बसवलं तर पाण्याचा होणारा अपव्यय टाळणार आहे आणि लोड शेडिंगचा जो प्रश्न आहे तो सुद्धा कायमचा सुटणार आहे. तसेच शेतामध्ये बोर जवळ आपण सोलर कृषी पंप बसवायला हरकत नाही. गट शेती किंवा करार पद्धतीच्या सहाय्याने आपण शेती करून लागवडीचा खर्च हा कमी करता येतो. सेडनेट आधारित सेंद्रिय भाजीपाला जर आपण घेतला किंवा फुलशेती केली तर हवामान बदलामुळे उदाहरणार्थ गारपीट किंवा दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा धुकेमध्येच येतं, तर यापासून होणारं नुकसान हे टाळता येणार आहे आपल्याला. काही क्षेत्र आपण जर समजा सेडनेटवर सेंद्रिय भाजीपाला घेतला तर यापासून आपल्याला बचाव करता येणार नैसर्गिक आपत्तीपासून. महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणजे शिलाई मशीन, पापड उद्योग, लोणचे म्हणा, अगरबत्ती, मेणबत्ती तयार करणे, हळद, मिरची कांड, एकी पिठाची गिरणी, अशा प्रकारे जर छोटे छोटे कुटीर उद्योगाचं जर त्यांना आपण स्वावलंबी बनवलं तर त्यापासून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळणार आहे. तर मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे शेती करायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे कस्टम हायरिंग सेंटर झालेले आहेत, म्हणजे भाडे तत्वावर आपण ट्रॅक्टर कृषी अवजारे घेऊन

0: सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. पीक विमा अवश्य काढायला पाहिजे. जी जोखीम जे आहे, नुकसान जे होणार आहे, ते पीक विम्यामुळे आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर बाजारभाव कमी असेल तर धान्य आपण शासकीय गोदामात किंवा वखार महामंडळामध्ये साठवलं आणि जेव्हा भाव चांगला येईल त्यावेळेस जर विकलं तर आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगला नफा मिळणार आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं किंवा हे सूत्र जर अवलंबले तर उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी व्हायला फार काळ लागणार नाही.
1: खरंच आहे सर. आणि ही संकल्पना जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर त्यासाठी आता जे तुम्ही उपाय सांगितले की अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जे छोटे छोटे कुटीर उद्योग आहेत, शेतीपूरक उद्योग आहे, याचा उपयोग जर शेतकरी बांधवांनी करून घेतला तर त्यांचं उत्पन्न हे शाश्वत होण्यासाठी अजून छान असा मार्ग त्यांना मिळेल. तर सर, शेवटी सारांश रूपात शेतकऱ्यांना येणारा जो खरीप हंगाम आहे तर तो यशस्वी होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तसं पाहिलं तर मानवी जीवन आपण हे जर बघितलं तर हे जसं जन म्हणजे हे लोकसंख्या आली तसं पाच जवळ अवलंबून आहे. म्हणजे कसं, जमीन, जंगल, जल, जनावरे आणि जैवविविधता म्हणजे वनस्पती, सर्व हे पाच घटक जे आहे ते याच्यामध्ये समतोल साधणं फार महत्वाचं आहे. आणि समतोल साधून संतुलन आणि त्याचं संवर्धन करणं हे सुद्धा फार महत्वाचं. चारुळी एक आठवते की शेवटी या खरीप हंगामासाठी थेंब थेंब पाण्याचा आडवा, धरणी मातेचा भूजल साठा वाढवा, कण कण मातीचा थोपवा, जमिनीची होणारी धूप थांबवा, शेतात व पडीक जमिनीत वृक्ष लावा, हवामान बदलाचे दुष्परिणाम थोपवा, एकात्मिक शेती पद्धती आपल्या शेतात राबवा आणि आपले जीवन सुखी एवं समृद्ध बनवा. अशा प्रकारे हे आपण आपल्या या खरीपाचं या हंगामासाठी जर तयारी चांगली केली तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की शेती तिथे जोडधंदा असल्याशिवाय आपली शेती आपल्याला परवडणार नाही किंवा शाश्वत होणार नाही. निसर्गाकडे चला हा सुद्धा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार किंवा निसर्गाला उरबाडू नका अशा प्रकारचे जर आपण टाळलं तर आज जे होणार हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे याचे संभाव्य दुष्परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतील. निसर्गाकडे जसं परोपकाराची भावना आहे, तो जसा दातृत्वाची भावना आहे, तशा प्रकारे जसं आपल्याला निसर्ग सर्व काही देतो त्यानुसार आपण आपल्या भविष्यातील किंवा भावी पिढीला जर आपण काही अशाच प्रकारचं परोपकार वरती जर अवलंबिली तर त्यापासून निश्चितच भावी पिढींचं सुद्धा चांगलं होणार आहे. अशा प्रकारे जर आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन, व्यवस्थापन आणि सिंहावलोकन या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर येणारा हा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना निश्चितच चांगला जाणार आहे. शेवटी सर्व शेतकरी बंधू येणारा खरीप हंगामाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
1: अगदी सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे, कवितेच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना जो संदेश दिलाय की पावसाचं पाणी अडवणं असेल, जमिनीची सुपीकता जपणं आणि हवामानानुसार आपल्या पिकाची निवड करणं, ह्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला ही शाश्वत शेती ही आपल्याला करता येईल आणि खरीप हंगामाचं अगदी चांगल्या प्रकारे पूर्व मशागतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी छान अशी तयारी केली आणि तुम्ही जे छोट्या छोट्या मुद्द्यांच्या मार्फत प्रत्येक शेतकरी बांधवांना जागृत केलेलं आहे की कशा प्रकारे जर आपण कामाचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपला येणारा हंगाम आहे, खरीप हंगाम हा यशस्वी जाईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून चांगली अशी आर्थिक समृद्धी देखील येईल. सोबतच कृषीपूरक व्यवसायांची साथ जर शेतकरी बांधवांनी निवडली तर त्या माध्यमातून देखील आपल्याला उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही जी संकल्पना आपल्याला प्रत्येकाला साकार करायची आहे त्यासाठी देखील खूप अशी मदत होईल. सर, आजच्या कार्यक्रमात आपण महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कार्ले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझा वार माझा शिवार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक.
2: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
3: मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है.
4: आज अचानक 90s का धनश्री?
5: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर हा पूर्ण दिवसच भारी जायचं.
4: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
5: म्हणजे काय, खूपच आवडेल.
4: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
5: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
4: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
5: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
4: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
5: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
4: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
5: हो, नक्की ऐकवेन.

0: श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.
1: दर सोमवारी 9:30 ऐका स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं. ह्या कार्यक्रमात कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती. ऐकूया त्यांचा कार्यप्रवास आणि जीवनप्रवास. तेव्हा जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर आणि न्यूज ऑन एअर ह्या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर। राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार। घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली। भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे। गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं। भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं।
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड अग्रीमेंटचे

0: तमाम नई संभावनाएं बनी है। इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं।
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं। मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं। द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत। तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे। याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल। विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे। गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं। ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले। ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं।

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन दोन डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला तर नागठणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संतोष तिवासकरांनी सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते आपण ऐकलीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया छाया वानखेडे यांना.

शुभदा देशपांडे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, त्यानंतर ठीक 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि भेटूया रात्री 10 वाजता नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. आजचा नादब्रह्म ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे आणि पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकता येणार आहे. तेव्हा भेटूया 10 वाजता. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन, राग मिश्र खमाज, त्यांना तबलासाद मदन मिश्रा यांची. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.